श्रोतो नमस्कार. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 11 जून 2026. रसिकोई सुरावट आहे उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकार्याने सनेवरती वाजवलेल्या तबल्याच्या त्रितालात बांधलेल्या मधुवंती रागाची. तेव्हा रसिको मधुर सुरावटींनी अशा मधुवंतीच्या आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारणाला आरंभ झालेला आहे. या प्रसारणामध्ये माझे नियंत्रण कक्षातले सहकारी श्याम नायर आणि प्रशांत पाठक यांच्यासह मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत.

तेव्हा रजकोई मंगल प्रभात करणारी सुरावट होती. उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब आणि सहकारणी सनेवरती वाजवलेली मधुवंती रागाची आपण ऐकलेत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअरवरती सकाळचे 6:31 झालेली आहेत.

तेव्हा रसिको लक्ष मनावरती सुवर्णमुद्रा उमटवणारी ही आकाशवाणी आपल्यासोबत आहे आणि आपण ट्यून केलेलं आहे आपलं लाडकं आपलं आवडीचं आकाशवाणी नाशिक केंद्र. सकाळचे 6:15 झाली आहेत. सुमधुर भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, भक्तीधारा. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत श्री विष्णू स्तोत्रानं.

भक्तिधारा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण श्री विष्णू स्तोत्र ऐकलं. आता नाद मधुर अलगूच स्वर साज छेडणारी भूपाळी आता आपण ऐकणार आहोत.

निशा सरली तिमिर ओघळले, उषा हसली गगन उजळले, रसिको नव्या दिवसाची नव्या चैतन्याची सुरुवात करून देणारी ही भोपाळी आपण ऐकलीत. स्वर होता तो आशा भोसले यांचा. कार्यक्रम आहे आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा. आता यानंतरची रचना आहे ती प्रवीण दवणे यांची, नंदू होनप यांचं संगीत असलेली अनुराधा पौडवाल यांच्या मधुर स्वरातली.

सुरू असतो. आणि कुठून तरी भक्ती गीतं कानावरती येत असतात आणि आपलं मन तसं टवटवीत होऊन जातं, रोमारोपात भक्ती उचंबळून यायला लागते आणि आपलं काय म्हणतो ना, गात्रन गात्र भक्तिमय होऊन जातं आणि असं वाटतं चराचर ताल धरायला लागलाय. तसाच काहीसा अनुभव यानंतरच्या गीतातून. जगदीश खेबुडकर यांचे बोल आहेत, राम कदम यांचं संगीत आहे.

जसं की ही सुरेख अशी भक्तिरचना होती ती प्रवीण दवणे यांची, अनुराधा पोलवाल आणि सहकलाकारांच्या आवाजातली नंदू होनप यांचं संगीत असलेली. रसिको, ही सकाळचं वातावरण किती सुंदर असतं ना, म्हणजे पहाटेची सूर्यकिरण अशी धरणीवरती यायला लागतात, कुठेतरी पक्ष्यांचा किलबिला

0: देवाजी सदारी आग रंगला बंद देवाजी सदारी आग रंगला बंद।
1: पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरामध्ये आपण जगदीश खेबुडकर लिखित हा अभंग ऐकलात। राम कदम यांचं संगीत असलेलं हे गीत होतं। आपण कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा ऐकत आहात।

शुद्ध लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. यामध्ये मुख्य स्वर होता तो महेंद्र कपूर आणि मीनू पुरुषोत्तम यांचा. आकाशवाणी नाशिक केंद्राच्या भक्तिधारा कार्यक्रमात आता आरती आपण ऐकणार आहोत. समूह स्वरामधली

श्रोते, पण भक्तीधारा कार्यक्रम ऐकला तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आपण हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकलं. यामध्ये मुख्य स्वर होता तो लक्ष्मी शंकर यांचा.

पाणी प्रत्येकानं जपून वापरण्याची आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. श्रोते आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणी नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर वरती. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्यापर्यंत आजचे हे सकाळच्या वेळेतले कार्यक्रम सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी इथे आज नियंत्रण कक्षाध्यक्ष आहेत ते श्याम नायर आणि प्रशांत पाठक आणि प्रसारण कक्षातून मी पल्लवी कुलकर्णी आपल्याशी संवाद साधते. श्रोते आता आजच्या दिवसभरातल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊयात. या रूपरेषेनंतर लगेचच असणारा कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके अंतर्गत पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 26 संवादक सुमती पवार. 6:40 आणि स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात सेंद्रिय कर्ब याविषयी संवाद साधतील आरती शिरवाडकर. या दोन्ही कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात संवादिका आहेत पल्लवी कुलकर्णी. 6:50 कार्यक्रम परिसर यामध्ये प्रदूषण याविषयी माहिती आपण घेणार आहोत. भाग पहिला आहे संवादिका आहेत पायल काळे. तसंच 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा भाग 5 संवादिका सोनाली तेलंग. या दोन्ही कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 पण एका हिंदी चित्रपट गीताचा आस्वाद घेणार आहोत. 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद, 7:50 आयुर विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 8:00 समाजच्या प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 8:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम. 8:40 साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात मुंबई अस्मिता वाहिनीवरून. याची निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 9:00 आपण ऐकू शकणार आहात पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम. 9:05 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम, तर 10:05 जितेंद्र खोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर गीत भारती. 10:30 एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. त्यानंतर 11:00 रात्री 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान आपल्या नियोजित वेळांमध्ये आपल्या बातमीपत्रांसह आपण ऐकू शकणार आहात दुपारी 12:00 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आणि संध्याकाळी 7:30 आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला किसान वाणी कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकू शकणार आहात रानजाई कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील, ज्या आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. तसंच रात्री 11:10 भारत सरकारच्या 12व्या वर्षाच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष मालिका सायन्स अँड टेक ही मालिका आम्ही सहक्षेपित करणार आहोत दिल्ली केंद्रावरून. तेव्हा श्रोतेहो, मनोरंजन करणारे भरगच्च कार्यक्रम आहेत आपल्यासाठी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती आजच्या दिवसभरामध्ये. तेव्हा ट्यून करा आणि ऐकत रहा आपलं लाडकं आपल्या आवडीचं.

0: आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअरवर. आणि शेवटे आता सकाळचे 6:35 होत आहेत. ऐसी अक्षरे रसिके या अंतर्गत आता आपण ऐकणार आहोत पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा. आज या मालिकेचा भाग 26 आहे. संवाद साधलेला आहे सुमती पवार यांनी. ऐसी अक्षरे रसिके.
1: नमस्कार श्रोते हो, मी सुमती पवार नाशिक. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे ते चौकोनी कुटुंब. होय, ते चौकोनी कुटुंब. पुलांना भेटलेल्या प्रत्येकच व्यक्तिरेखेवर त्यांनी लिहिले असते तर किती बरे झाले असते असे म्हणावे इतकी त्यांची व्यक्तिचित्रे उत्तम वाटली आहेत. त्यातले तफसील आणि त्यांची नर्मविनोदी भाषा तर चकितच करते आपल्याला. इतके बारीकसारीक तपशील पु ल देतात की त्या व्यक्तीला आपण भेटलो आहोतच असा भ्रम आपल्याला निर्माण होतो किंवा ती व्यक्ती डोळ्यासमोर साक्षात उभीच राहते. आता हेच बघा ना, ते चौकोनी कुटुंब. पुलांना एका चौकटीत बांधलेली माणसे आवडत नाहीत. माणसाने कसे नदीच्या खळाळत्या व बेफाम धावणाऱ्या नदीसारखे स्वच्छ पारदर्शीपण सोबत येणाऱ्या साऱ्या संकटांवर खाचखळग्यांवर मात करत मुक्त आनंदी जीवन जगावे असे पुलांना वाटते. चाकोरीबद्ध सपक बेचव जीवनाचा त्यांना कंटाळा येतो. मग ते आपल्या खुसखुशीत भाषेत त्याचा विनोदी समाचार घेतात. तसेच एक छापील चौकोनी कुटुंब आहे ज्याची जराही घडी मोडत नाही आणि त्यावर सुरकुतीही पडत नाही. जेव्हा पहावे तेव्हा ते स्वच्छ परीट घडीचे. पुलांना तिची शिसारी येते. माणसाने नैसर्गिक असावे, कंटाळा येईल इतके छापील नसावे. पुलं म्हणतात, माझे त्या कुटुंबाशी बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे. आमच्या घरासमोरच ते काही वर्षांपूर्वी राहायला आले. कुटुंबातील व्यक्तींची संख्या 2 होती तेव्हापासून तर ते आता 4 झाली. आणि त्यानंतरही मी त्यातल्या स्त्री व सौ यांना निरनिराळ्या प्रसंगी पाहत आलो आहे. एखाद्या सभ्य मासिकावर टाकण्यालायक ते जोडपे होते. आता ते चौघांचे सुखी कुटुंब आहे. धोब्याकडून आलेल्या चादरीसारखे कुठेही सुरकिती न पडलेले कुटुंब. दोघांचे 4 झाले. सगळी मंडळी कशी सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल कृशन अशी निरनिराळ्या वयाची. माधवराव कुठल्याशा इंग्लिश कंपनीत आहेत. सकाळी 9 ऑफिसला जायला निघतात. मालतीबाई न चुकता त्यांना फाटकापर्यंत पोहोचवतात. स्वतः फाटक लावून घेतात आणि बागेतली रोपे पाहत पाहत घरात परत जातात. जाताना न चुकता वेणीत फूल घालतात. सकाळच्या वेळी त्या एखाद्या नाजूक फुलांच्या डिझाईनचे पांढरे पातळ नेसतात. माझ्या माडीवरच्या खोलीतून मी कित्येक दिवस हे दृश्य पाहत आलो आहे. या अख्खीव कुटुंबाच्या लांबी रुंदीत निसर्गच काय फरक करत असेल तोच खरा. एरवी हे कुटुंब रांगोळ्यांच्या ठिपक्यांवरून चालल्यासारखे जीवनातून अलगत चालले आहे. मला त्यांचं हेवाही वाटत नाही व रागही येत नाही असं पुलं म्हणतात.
0: पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 26 आपण ऐकला. सुमती पवार यांनी यामध्ये आपल्याशी संवाद साधलेला होता. आकाशवाणीचं हे आहे नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्सवर. आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आपण, अर्थात आपल्या मोबाईलवरती देखील आपण आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. आणि आता कृषी बांधवांना माहिती देणारा कार्यक्रम काही वेळातच. ज्याचं शीर्षक आहे स्वरूप कृषीवाणी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, तीच साथ तोच विश्वास.
1: नमस्कार मंडळी, आजच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपण सेंद्रिय कर्व याविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधलेला आहे आरती शिरवाडकर यांनी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, पिकाच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब हा महत्वाचा घटक असतो. सेंद्रिय कर्ब महत्वाचं का आहे? तर जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचं कार्य जे आहे ते हे सेंद्रिय कर्ब करत असतं. आणि सेंद्रिय कर्ब हा सगळ्या पोषक द्रव्य पुरवणारा स्रोत आहे. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्तेमध्ये सुद्धा बदल होतात. यासाठी सेंद्रिय कर्बाचा समतोल राखणं हे गरजेचं आहे. मंडळी, सर्वसाधारणपणे शेत जमिनीचे चार घटक पडतात. त्याच्यामध्ये हवा 25%, पाणी हे 25% असावं, खनिज 45% असतं आणि सेंद्रिय पदार्थ 5% असतात. सेंद्रिय पदार्थांमध्ये सूक्ष्म जीवाणू, ह्युमस, वनस्पतीची मुळं यासारख्याचा समावेश होत असतो. सेंद्रिय पदार्थापासून पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत असतं. सेंद्रिय कर्ब हे पिकांसाठी अत्यंत महत्वाचं असतं. या सेंद्रिय कर्बाचे प्रकार जे आहेत ते म्हणजे संप्लवनशील कर्ब, ज्याला होलाटाईल कर्ब म्हटलं जातं. कोणतेही आंतरपीक फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर त्याची कापणी करून आच्छादन केलं जातं. हे आच्छादन कुजल्यानंतर त्याच्यातून कर्ब वेगळं होतं आणि वायू रूपात तो जातो, म्हणून त्याला आपण संप्लवनशील कर्ब असं म्हणतो. त्यानंतर अस्थिर कर्ब हा सुद्धा एक कर्बाचा प्रकार आहे. कोणतंही आंतरपीक फुलोऱ्यावर आल्यानंतर ते कापून आच्छादन केलं तर काही काळ कर्ब राहतो. तो स्थिर कर्ब ह्युमसमध्ये जमा होत नाही म्हणून त्याला अस्थिर कर्ब असं म्हटलं जातं. कर्बाचा आणखी एक प्रकार म्हणजे स्थिर कर्ब. कोणतंही आंतरपीक धान्य आल्यानंतर जमिनीलगत कापून टाकल्यास त्याचं रूपांतर ह्युमसमध्ये होतं आणि हा स्थिर कर्ब म्हणजेच लिग्निन आणि सेल्युकोज असतो. ह्युमस हा वनस्पती आणि मृत प्राणी यांचे अवशेष कुजल्यानंतर तयार होणारा ह्युमस हाही कर्बाचा एक प्रकार. ह्युमस हा वनस्पती आणि मृत प्राणी यांचे अवशेष कुजल्यानंतर तयार होणारा नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ. ह्युमस पदार्थ हे ह्युमिक आम्ल, फुलविक आम्ल आणि ह्युमिन या तीन घटकांत विभागलेला आहे. ह्युमिक आम्ल पावडर, दाणेदार आणि द्रवरूप स्वरूपात उपलब्ध असतात. सेंद्रिय कर्बाचं महत्व जे आहे ते काय आहे ते आपण आता समजावून घेऊयात. पिकांच्या वाढीसाठी 17 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये एका जरी अन्नद्रव्याची कमतरता भासली तर पिकाची वाढ योग्यरीत्या होत नाही. त्यामध्ये कर्ब, ऑक्सिजन, हायड्रोजन हे घटक जमीन, पाणी, हवा यापासून उपलब्ध होतात. तर उर्वरित अन्नद्रव्याची उपलब्धता सेंद्रिय खतं, रासायनिक खतं यापासून होत असते. पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब हा महत्वाचा घटक असतो. तर मंडळी, आज आपण कृषीवाणीमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहो. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण सेंद्रिय कर्ब याविषयीची माहिती घेतली. आपल्याशी संवाद साधलेला होता आरती शिरवाडकर यांनी. कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वरूप कृषीवाणी आणि आता हॅलो किसान वाणी कार्यक्रमाची ही एक आठवण.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील पीक लागवडीसाठी बरेचसे रोपं ही नर्सरीमध्ये लावली जातात, त्यामुळे नर्सरी व्यवस्थापन फार महत्वाचं असतं आणि ती आज काळाची गरज देखील आहे.
3: आणि हे लक्षात घेऊनच शेतकरी बंधू भगिनींनो, येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आपण निवडला आहे
2: खरीप पीक लागवडीसाठी नर्सरी व्यवस्थापन.
3: शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ प्राध्यापिका जयश्री गवळी.
2: फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 16 जूनला दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0253-2-34-27-73 आणि 2-95-0-772. तेव्हा मंडळी अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात.
1: तसंच मंडळी आठवण करून देत आहोत, आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला किसानवाणी कार्यक्रम. यामध्ये आज आहे रानजाई, तेव्हा जरूर ऐका कृषीवाणी किसानवाणी, त्यासाठी आकाशवाणी, आकाशवाणी नाशिक केंद्र. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: काही क्षण जगण्याचे
2: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
3: काही क्षण अनुभवाचे
1: तर काही इतरांच्या अनुभवानं समृद्ध होण्याचे,
2: काही क्षण गुणगुणण्याचे
3: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी
1: आकाशवाणी.
3: ऐकत रहा FM 101.4 MHz वर
1: आकाशवाणी नाशिक.
4: आणि श्रोते आता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. कार्यक्रम आपण ऐकणार आहोत अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
3: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
4: रसिक श्रोते हो नमस्कार नमस्कार नमस्कार. अच्छा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांना पल्लवी कुलकर्णीचा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते आपल्याला ना फार सगळं काही ते लोकांना शिकवत असतात, म्हणजे आपल्याला शहाणपण शिकवत असतात हो. अर्थात हे शहाणपण कोणी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून किंवा कोणी कृतीतून किंवा बोलून किंवा अगदी न बोलता सुद्धा शिकवत असतात. म्हणजे आपण प्रत्येक वेळी चूकच केलेली असते नाही असं नाही बरं का, पण समोरच्याला ते पटत नसतं म्हणून होत असेल कदाचित. पण एक लक्षात घ्या, आपण शहाणं व्हायचं असतं हे मात्र नक्की, कारण आपल्याला कळलेलं असतं की आता आपल्याला काय करायचं नाही आहे किंवा आता आपल्याला काय करायचं आहे. तर चला त्यासाठी आजची ही एक गोष्ट, अर्थात गोष्ट काल्पनिक असली तरी आपल्याला काहीतरी सांगून जाणारी आहे, गोष्ट वेदनादायी जरी असली ना तरी आपल्याला काहीतरी त्याच्यातनं शिकून जाणारी आहे. तर एक वयस्कर झालेला थकलेला काम करू न शकणारा बैल, तो बैल एकदा रानमाळावरती चरत होता आणि चरता चरता एका ओसाड असलेल्या कोरड्या विहिरीत जाऊन पडला. त्या विहीर खोल होती पण कोरडी झालेली होती, पाणी नव्हतं विहिरीत. त्याच्या मालकाला लांबून त्याने पाहिलं होतं की बैल पडलाय म्हणून. मग त्याने विहिरीत येऊन डोकावून पाहिलं, बघितलं तर विहीर खोल होती आणि बैलही खाली पडलेला होता, तो जखमांनी बिघडत होता. मालकाने विचार केला की आता काय, बैल आता पूर्ण निरुपयोगी झालाय, आता याचा तर अजिबातच उपयोग होणार नाही, आपण आता काय करूयात, नाहीतरी विहीर पण कोरडी झाली आहे ती पण बुजवण्याचं काम होईल, आपण सरळ आता माती ढकलूयात. त्यांनी माती ढकलायला सुरुवात केली. आता थोड्या वेळात त्याचे तिथे मित्र सहकारी ते सुद्धा जमा झाले. मग त्यांना मित्रमंडळी म्हटल्यावर त्यांनाही सांगितलं, अरे तुम्ही पण ढकलू लागा रे मला माती. मित्रच आहे ते, ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवणारे असतात कधी कधी. त्यांनी पण माती ढकलायला सुरुवात केली. बस कुदळ फावडं पण घेऊन आले आणि तिथली माती उकरून बाजूची सगळी त्या विहिरीत ढकलायला सुरुवात केली. आता त्यामध्ये अडकलेल्या बैलाला काहीच सूचना, जखमांनी तो आधीच हैराण झालेला होता, तो मनाने अधिकच खट्टू झाला. अरे ज्या मालकाची मी आजपर्यंत सेवा केली तोच माझ्या जीवावर उठला. फार वाईट वाटलं त्याला, पण नाही आता आपल्यालाच उभं राहावं लागेल याची त्यांनी मनाशी खात्री केली. आणि तो विहिरीतच जमेल तसं एका बाजूला जाऊन उभा राहिला. आता मातीचे थर पडत गेले. त्यांनी काय केलं, त्या मातीच्या थरांना पायरी केलं आणि त्या एक एक थरावरती तो जाऊन उभा राहायला लागला आणि वरती येत गेला. आता माती ढकलून ढकलून दिवसभर ती माती ढकलतच होते सगळे. ते थकले, त्याचे मालकही थकले आणि त्याचे मित्रही थकले, घरी गेले निघून. बैलानी आता ती माती अधिक अधिक जवळ केली आणि त्याचे थर करत तो वरती आला, कठड्यावरती पोहोचला आणि स्वतःला वाचवलं. चला गोष्ट

गोष्ट संपली नाही हो, गोष्ट संपली खरी, पण आपण शिकण्याची गोष्ट मात्र खरं तर इथून सुरू झाली. अहो, आपल्यालाही भेटतात ना अशी माणसं, आपल्यासाठी खड्डे करणारे असतात, खड्डे केल्यावरती माती लोटणारे असतात. अहो, ज्याचा काही संबंध नसतो ते केवळ आयक्यू गोष्टींवरती विश्वास ठेवून त्याला मदत करणारेच असतात. आपण त्याचा विचार करायचा नाही, आपण मतलबी व्हायचा, स्वतःवरती विश्वास ठेवायचा, डोकं शांत ठेवायचं आणि आपल्याला यातून कसं सावरता येईल याचा विचार करायचा. खरंच आहे ना, याचा विचार जास्त महत्त्वाचा असतो. अहो, संकटांची माती झटकतच राहायची आपण, त्याचीच एक एक पायरी करायची आणि हळू

त्याचीच एक एक पायरी करायची आणि हळूहळू आपण वरती यायचं. अहो, प्रयत्नांनी परमेश्वर देखील साध्य होतो म्हणतात ना, तसंच काहीस. तर चला, याच नोटवरती मी पल्लवी कुलकर्णी या गाण्यांच्या ओळींसह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची।
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास।
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट।
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
3: आणि शोधे होता परिसर कार्यक्रम यामध्ये प्रदूषण या विषयी आपल्याशी संवाद साधत आहेत पायल काळे। कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे।
4: नमस्कार श्रोते हो, मी पायल काळे। निसर्ग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी पुरवतो, पण दुर्दैवाने मानवाने म्हणजेच आपणच स्वतःच्या सोयीसाठी निसर्गाचा समतोल बिघडवला आहे। आपण झाडे तोडली, नदी नाले प्रदूषित केले आणि कारखान्यांच्या धुरांमुळे हवा दूषित होऊन आपल्याला जागतिक तापमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस आणि नवीन आजारांचा सामना करावा लागत आहे। पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे। जंगलतोड आणि हवामान बदल मानवी अस्तित्वास धोका निर्माण करत आहे। शुद्ध हवेसाठी झाडे लावणे, प्लास्टिक टाळणे आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे। पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा हा संदेश आजच्या काळात महत्त्वाचा आहे। याचे रक्षण करणे ही आता केवळ सरकारची नाही तर आपली वैयक्तिक जबाबदारी आहे। काही उपाय करून आपण रक्षण करू शकतो, त्यात आपण वृक्षारोपण, प्लास्टिक याचा वापर बंद करणे आणि पाणी वाचवणे, आपल्याला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, जास्तीत जास्त झाडे लावणे, त्याची जोपासना करणे। शेवटी मी इतकंच म्हणेन, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपली पृथ्वी हिरवीगार ठेवा। मुख्य प्रदूषणांमध्ये हवा, जल, माती आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश होतो, तर थर्मल, किरणोत्सर्गी आणि प्रकाशसह इतर प्रकार देखील गंभीर परिणाम करतात। त्यातलंच वायू प्रदूषण, त्याबद्दल आज चर्चा करूयात। आजच्या काळातील सर्वात गंभीर पर्यावरण समस्या हे वायू प्रदूषण आहे। वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि जंगलतोड ह्यामुळे हवा विषारी बनत आहे आणि ज्याचे परिणाम मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर विनाशकारी होत आहे। हवेत धुलीकण, विषारी वायू, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि हानिकारक घटकांचे मिसळणे ज्यामुळे हवेची नैसर्गिक गुणवत्ता बिघडते। आपण एक वेळ अन्न पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो, पण हवेशिवाय काही मिनिटही राहू शकत नाही। अशी ही महत्त्वाची हवा आपण दूषित करत आहो, त्या सगळ्यांमुळे श्वसनाचे आजार जसे की दमा, फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकाराचे आजार वाढले जातात। इतकंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेअनुसार म्हणजेच WHO यांच्यानुसार प्रदूषणांमुळे भारतात दरवर्षी लाखो लोकांचा अकाळी मृत्यू होतो, त्यात लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वाधिक फटका बसत आहे। ही समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। आपण जास्तीत जास्त झाडे लावू, त्यांचे जतन केले पाहिजे। खाजगी वाहनऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरावे,

0: त्याचा वापर जास्तीत जास्त करावा. कचरा उघड्यावर न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यासारख्या स्वच्छ इंधनाचा वापर वाढवावा. तसेच शासनाद्वारे काही नियम लागू आहेत त्यावर एक नजर टाकूयात. वाहनांच्या धुरामधून निघणारा नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड कार बस मोटारसायकलमधून निघते त्याची नियमित PUC म्हणजे पॉल्युशन अंडर कंट्रोल तपासणी अनिवार्य आहे. 10 ते 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने टप्प्याटप्प्याने बाद करण्याची धोरणे राबवली जात आहेत. इलेक्ट्रिकल व्हेकल ज्याला आपण EV म्हणतो त्याला प्रोत्साहन देणे, सबसिडी आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. उद्योग आणि कारखान्यांसाठी वायू उत्सर्जन मानके निश्चित करण्यात आली आहेत. तसे तर आपण सगळे सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे आपण पर्यावरणात संरक्षणासाठी योग्य ते पाऊल उचलून आणि नियमांचे तंतोतंत पालन करून हा विश्वास आणि अपेक्षा बाळगतो.
1: मंडळी परिसर कार्यक्रमात प्रदूषणाविषयी आपल्याशी संवाद साधला पायल काळे यांनी.
2: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SMRK BKAK महिला महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय, जिथे तुम्हाला मिळेल 10वी नंतर 11वी साठी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि HSC वोकेशनल या सर्व शाखांना ऑनलाईन प्रवेश व होम सायन्स साठी ऑफलाईन प्रवेश सुरू. आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या. संपर्क 2579949.
1: आणि आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर याविषयी आपल्याशी संवाद साधतील सोनाली तेलंग.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरीत चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
3: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
4: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नाशिकच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एक अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला रोज दिसते पण कदाचित आपण तिचं महत्त्व पूर्णपणे लक्षात घेत नाही. निरीक्षणातून शिकण म्हणजेच ऑब्झर्वेशनल लर्निंग हा सिद्धांत मांडला अल्बर्ट बँडुरा यांनी आणि त्यांनी मानसशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन दिला. आपण अनेकदा असं मानतो की शिकणं म्हणजे फक्त स्वतः अनुभव घेणं, ट्रायल आणि एरर किंवा रिइन्फोर्समेंट, पण बँडुरा यांनी सांगितलं की आपण इतरांना पाहूनही शिकतो, म्हणजेच आपण फक्त करून नाही तर पाहूनसुद्धा घडतो. डॉल एक्सपेरिमेंट हा त्यांचा मानसशास्त्रातला गाजलेला एक सिद्धांत आहे, प्रयोग आहे. बँडुरा यांचा सर्वात प्रसिद्ध प्रयोग म्हणजे बोबो डॉल एक्सपेरिमेंट. या प्रयोगात मुलांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं. एका गटाने मोठ्या व्यक्तींना एक फुगवता येणारी बाहुली म्हणजेच बोबो डॉल यावर आक्रमकपणे वागताना पाहिलं. ते बाहुलीला मारत होते, ढकलत होते आणि आक्रमक शब्द वापरत होते. दुसऱ्या गटाने शांत संयमी वर्तन पाहिलं. नंतर मुलांना एकटं सोडलं गेलं आणि काय दिसलं, पहिल्या गटातील मुलांनीही तसंच आक्रमक वर्तन केलं. ते बाहुलीला मारू लागले, ढकलू लागले. दुसऱ्या गटातील मुलं मात्र शांत राहिली. याचा अर्थ काय, मुलांनी फक्त पाहिलं आणि तेच वर्तन आत्मसात केलं. मानसशास्त्र आणि मेंदूचं विज्ञान हा सिद्धांत फक्त निरीक्षणापुरता मर्यादित नाही, तो मेंदूच्या कार्यप्रणालीशीही जोडलेला आहे. आपल्या मेंदूमध्ये काही विशेष न्यूरॉन्स असतात ज्याला मिरर न्यूरॉन्स म्हटलं जातं. हे न्यूरॉन्स आपण एखादं वर्तन करताना सक्रिय होतातच, पण आपण दुसऱ्याला तेच वर्तन करताना पाहिलं तरीही सक्रिय होतात. म्हणजेच आपण एखाद्याला हसताना पाहिलं तर आपल्याही मेंदूत हसण्याचा अनुभव तयार होतो. आपण एखाद्याला रागवताना पाहिलं तर आपल्याही मेंदूत तसंच भावनिक ॲक्टिवेशन होतं. त्यामुळे ऑब्झर्वेशन लर्निंग हा केवळ मानसशास्त्रीय नाही तर जैविक अर्थात बायोलॉजिकल प्रक्रियाही आहे. आपण लहानपणी बोलायला, चालायला, वागायला हे सगळं कसं शिकलो? कोणीतरी शिकवलं की आपण पाहिलं. घरात आई वडील कसे बोलतात, कसे वागतात हे मुलं सतत निरीक्षण करत असतात. जर घरात शांतता, आदर आणि संवाद असेल तर मुलंही तशीच संवादकुशल आणि संवेदनशील बनतात.

0: पण जर घरात सतत भांडण, राग किंवा आक्रमकता असेल तर मुलंही तेच वर्तन इमिटेट करतात. आजच्या डिजिटल युगात ऑब्झर्वेशन लर्निंग अधिक प्रभावी झालं आहे. सोशल मीडिया, चित्रपट आणि वेब सिरीज, मित्रपरिवार हे सगळं आपल्या मनावर सतत प्रभाव टाकत असतं. आपण नकळतपणे कोणाची स्टाईल कॉपी करतो, कोणाच्या बोलण्याची पद्धत आत्मसात करतो, कोणाच्या विचारसरणीचा स्वीकार करतो. म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य, आपण जे पाहतो तेच आपण बनतो. तर ऑब्झर्वेशन लर्निंगचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये होतो. शिक्षणात शिक्षक जर स्वतः सकारात्मक वर्तन दाखवतात तर विद्यार्थी ते अनुकरण करतात. समाजात चांगले रोल मॉडेल समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. काउन्सिलिंगमध्ये पण क्लायंटला सकारात्मक वर्तन दाखवून त्याला शिकवता येतं. याचे फायदे पण अनेक आहेत. शिकणं अधिक जलद आणि सोपं होतं. यामध्ये चुका न करता इतरांकडून शिकता येतं आणि चांगल्या सवयी सहज रुजतात. शेवटी एक विचार महत्त्वाचा, आपण फक्त स्वतःसाठी जगत नाही, आपण इतरांसाठी एक मॉडेल असतो. कोणीतरी आपल्याला पाहत असतं. आपलं वर्तन, आपले शब्द, आपले निर्णय हे सगळं कुणाच्या तरी मनावर ठसा उमटवत असतं. म्हणूनच आपण काय करतो, कसं वागतो, कसं बोलतो याची जाणीव ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर याविषयी संवाद साधलेला होता सोनाली तेलंगी यांनी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: श्रोते, आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: नाती जपण्या आयुष्यभराची
6: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
6: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
6: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या.
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
7: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
8: आपल्या दंडे सराफांचा,
7: 5000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
1: श्रोते, आपण ऐकणार आहोत गुलजार यांचं गीत. राजेश रोशन यांचं संगीत असलेलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं चित्रपट स्वयंवर.

श्रोते आपण ऐकलं आहे गुलजार यांचं गीत, राजेश रोशन यांचं संगीत असलेलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं स्वयंवरी ह्या चित्रपटातलं. आणि आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करत आहोत मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो, हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका टप्प्याचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
2: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो. या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकर

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपूर इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशी इथं आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआ

च्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखू युक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 29 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात, सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे, अशी विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींनी सामाजिक समरसतेसाठी प्रेम श्रद्धा संस्कार समाज मनामध्ये रुजावे यासाठी अविरत प्रयत्न केले. आईच्या संस्कारांची शिदोरी त्यांच्यासोबत होतीच, पण महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आंतरभारतीची तर युवा पिढीला राष्ट्रनिष्ठ करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना त्यांनी केली. साधना साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. कादंबरी, कथा, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र असं विपुल लेखन त्यांनी केलंच, पण नाशिकच्या तुरुंगामध्ये ज्याला मातृप्रेमाचं महन मंगल असं स्तोत्र म्हटलं जातं असं श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. साने गुरुजींच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र बदलतं हवामान, घटत चाललेली जमिनीची सुपीकता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे आजचा शेतकरी अनेक आव्हानांना सामोरा जातोय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि तो म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय. शेतकरी सक्षम होण्यासाठी बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपल्या उत्पादनमध्ये वाढ मिळवून आणण्यासाठी कशा पद्धतीनं हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरतो याबाबत विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, मात्र मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी याची गरज का भासली आणि याचं महत्व कसं अधोरेखित कराल?
1: आता आपण जसं सुरुवातीला बोलला की शेतकरी सध्या चिंतेत जो सापडलाय तो दोन कारणामुळं, एक हवामानामधले बदल आणि बाजारातले एक बेभरोशेपणा म्हणू आपण त्यामध्ये. आणि याच्यामधला जो हवामान हा विषय आहे, जो शेतीचा कणा आहे, सुरुवात करण्याकरता शेतकऱ्याला पूर्णपणे अवलंबित्व आहे हवामानावर आहे. तो लहरी होत चाललेला आहे, बदलत चाललेला आहे. गेल्या अनेक शतकापासूनचा हवामान बदल बदल आता मात्र गेल्या दशकामध्ये मात्र फार याचा बदल अत्यंत प्रभाव जाणवतोय आणि तो डायरेक्टली शेतकऱ्याच्यावर परिणाम करतो आहे. हे जाणूनंतर मग गेल्याच एका म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेला शासनाला वाटली की अशा प्रकारचा प्रकल्प असण्याची गरज आहे की जो शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवामानाच्या बदलावर मात करायला शिकवेल, अशा अर्थानं त्या प्रकल्पाची बांधणी केली. आणि आता हा प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो या वर्षी सुरू झालेला आहे आणि तो पुढच्या 6 वर्षाकरता असणार आहे. आणि तो आपण जसं म्हटल्याप्रमाणे 21 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांसाठी आपण करतो आहोत. यामध्ये प्रामुख्यानं जे बदलतं हवामान आहे त्याचा जो परिणामातले जे मुख्य परिणाम आहे शेतकरी होणारे, त्या परिणामाला तोंड देण्याकरता शेतकरी सक्षम बनला पाहिजे आहे. म्हणून तो सक्षम करण्याचा एक त्यातला उद्दिष्ट आहे. आणि दुसरं उद्दिष्ट आहे की या बदलत्या परिस्थितीमध्ये शेती किफायतशीर कशी बनवली पाहिजे आहे, त्यामुळे तो एक त्यामधला म्हणजे नफा वाढवला पाहिजे शेतीमधला, हा दुसरा उद्दिष्ट त्यामध्ये आहे. अशा उद्देशानं हा प्रकल्प खरंच राबवायला आपण सुरू केलेला आहे.
0: जसं आपण म्हणालात की बदलतं हवामान, राज्याचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर बदलत्या हवामानामुळे शेतीवर कशा पद्धतीने त्याचा परिणाम होतोय?
1: प्रामुख्यानं आता पाहिलं आपण, म्हणजे आज आपण जेव्हा बोलतो आहोत तर त्यावेळेला सध्या आपल्यासमोर एल निनो संकट उभं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे हवामानातले बदल जे आहेत ते मोठ्या स्वरूपाचे बदल यापूर्वीपासून होत आलेले आहेत. त्यापैकी हा एक एल निनो आहे की ज्यावेळेला पावसामध्ये खंड होऊ शकतो, पाऊस कमी पडू शकतो किंवा पाऊस उशिरा पडू शकतो किंवा पडताना चालू असलेला पाऊस हा लवकर जाऊ शकतो, असे पावसाचेच अनेक आपल्याला बदल दिसतील. याच्यावर काय होतं, मग जी पिकं आपण घेतो आहे त्या पिकाचं एकतर पेरणीवर परिणाम होतो, पेरणी लांबते, कधी कधी पेरणीला

0: पाऊस पडल्या म्हणून शेतकरी पेरणी करतात, मध्ये खंड पडतो आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येते. अशा प्रकारे संकट सुरुवातीपासून येतात. ह्या बदलत्या हवामानामुळे काय होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्याच्यामुळे तो एक वेगळा संकट निर्माण होतं. आणि सगळं चांगलं झालं आणि समजा पीक चांगलं आलेलं आहे, अशा वेळेला अतिवृष्टी होते, अवकाळी पाऊस येतो, म्हणजे हातचं पीक वाया जातं. अशा अनेक अंगांना शेतकऱ्यांच्या ह्या एकूण शेतीवर या पावसाचे परिणाम व्हायला सुरुवात, म्हणजे या प्रकारचे हवामान परिणाम व्हायला सुरु झालेले आहेत, दिसून आलेलं आपल्याला.
1: हो, आणि त्याचा खूप मोठा तोटा एकूणच शेतकऱ्यांना आणि पर्यायानं आपल्या राज्याला सुद्धा त्याचा सहन करावा लागतो.
0: हे कारण हे नुकसान प्रचंड होत आहे आणि हे नुकसान अन्नधान्याचं नुकसान असल्यामुळे शेतकऱ्याची उपजीविकाच मुळात शेतीवर अवलंबून आहे, म्हणून ती उद्ध्वस्त होत असते. त्यासोबत शेतकऱ्याचे जे काही जनावर आहेत, जे काही इतर घटक आहेत, त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्यावर दुर्गम परिणाम होणारा जो घटक आहे तो म्हणजे आपलं पाणी आणि माती. कारण शेती करता आवश्यक असणारे दोन मुख्य घटक आहेत, पाण्याच्यावर होणारे परिणाम, भूगर्भात होणारं एकूण कमतरता आणि मातीचं एकूण असणारं जे काही आरोग्य आहे ते बिघडत जाणं, हे देखील परिणाम मोठे त्यामध्ये आहेत.
1: आणि जमिनीची सुपीकता फार मोठ्या प्रमाणात घटत चाललेली आहे त्याच्यामुळे सुद्धा, आणि जसं रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्याच्यामुळे सुद्धा त्याचं नुकसान होतं. यामध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्याचा कसा फायदा होतो?
0: अगदी बरोबर आहे की आता आपण असं म्हटलं की हे जे बदल करते हे परिणाम जे होत आहे आपला परिणाम कळत आहे आता, म्हणजे शेतीवर होतोय काय परिणाम, पिकावर काय होतो आहे, पाण्यावर काय होतोय, भूगर्भावर काय होतो, भूगर्भातल्या पाण्यावर काय होतो, भूजलावर किंवा जमिनीवर काय होतो, हे परिणाम कळत आहे आपला. आता परिणाम जर कळले तर त्यावर उपाय काय करायचे, मग हे उपाय जे आहेत ना यावरही संशोधन बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुरू झालेलं असतं आणि झालेली आहे भरपूर. मग हे संशोधन जे आहे ते असं तंत्रज्ञान देतं आपल्याला की जे अशा प्रकारच्या परिणामावरची दाहकता कमी करतं किंवा त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो कमी करू शकतं आणि एकूण होणाऱ्या नुकसानीमध्ये कमतरता होऊ शकते आणि थोडंफार आपल्याला त्यातून एक म्हणू की शेतकऱ्याला एक चांगला रिलीफ मिळू शकतो असं तंत्रज्ञान वापरावं की ज्या तंत्रज्ञानामुळे या परिणामाची एकूण तीव्रता कमी होऊ शकते. हे म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान. मग त्याच्या सुरुवातीपासून चालू होतं, म्हणजे जमिनी तयार करण्यापासून जे सुरू होतं त्या आधी काढणीपश्चात वेळेपर्यंत चालतं, हे पूर्ण पिकाचा मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक टप्पे आहेत. शेतीचा हंगाम जो बघितला आपण तर पेरणीच्या अगोदरपासूनची तयारी, ते काढणीनंतरची देखील व्यवस्थापन, ह्या संपूर्ण सायकल जेवण आपण त्याला, यामध्ये अनेक टप्पे आहेत. ह्या सगळ्या टप्प्यावर तंत्रज्ञान उपयोगी पडतं. म्हणून हे तंत्रज्ञान की जे असं उपयोगी पडेल त्या त्या वेळेच्या बदलत्या हवामानाला ते सूट होईल किंवा शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढेल किंवा जुळवून घ्यायला मदत करेल असं म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, किंवा आता आम्ही त्याला CRT म्हणतो, क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी. जास्त लोकांना जरा ते म्हणायला बरं पडतं CRT, त्यामुळे क्लायमेट रेझिलंट टेक्नॉलॉजी अशा CRT आपण त्यामध्ये आहेत.
1: म्हणजे तंत्रज्ञानाच्याच आधाराने कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हे महत्वाचं आहे. जसं शेतीसाठी जमिनीची पूर्ण तयारी करणं फार गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण शेती सुरुवात करतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जलसंधारण असो किंवा मग मशागत असो तर ही अत्यंत महत्वाची असते, तर त्याविषयी काय सांगा?
0: हंगामाची सुरुवातीला शेतकऱ्याची एक पारंपरिक पद्धती काय आहे की बाबा उन्हाळा संपला की उन्हाळ्यामध्ये खोल नांगरण करा, शेत तयार करा अशा प्रकारे की जेणेकरून भुसभुशीत करून घ्या आणि त्यानंतर पेरणी करा आणि पावसाची म्हणजे त्यावर पाऊस आला की पेरणी करा. ही सगळी पारंपरिक पद्धती. आता याच्यामध्ये काय होतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं शेत जे आहे ना हेच मुळात एक छोटासा पाणलोट म्हणू आपण त्याला, कारण पाऊस जो पडतो त्या प्रत्येक शेतावर पडतो, गावावर पडतो, डोंगरात पडतो, नदीतून वाहून जातो, पण प्रत्येक शेतावरही पडतो. त्यामुळे शेतावर पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्येच मुरलं पाहिजे आहे. जसं की आपण गावावर पडलं पाणी त्या गावातल्या भागात मुरलं पाहिजे किंवा पाणलोटामध्ये पडलेलं पाणी पाणलोटामध्ये मुरलं पाहिजे म्हणतो आपण, तसं आम्ही म्हणतो की शेतकऱ्याचं शेतातलं पाणी हे त्याचं मुरावं, याला म्हणतात मूलस्थानी जलसंधारण. मग हे मूलस्थानी जलसंधारणाचे जे काही छोटछोटे प्रयोग असतात ते शेतकरी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण ही पूर्वतयारी करायची आणि हे करताना मग बांधबंदिस्ती करणं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी भाव जाऊ नये म्हणून बांधबंदिस्ती करून घेणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर मग आम्ही विचार करतो तो यामध्ये किंवा आपण ज्या प्रकारे शेतीची मशागत करतो आहे, खोल मशागत करतो आहे, ही खरोखर ती उपयोगी आहे का उपयोगी नाही, का ह्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होतो का, तर यावरूनही आपल्या लक्षात असं आलेलं आहे गेल्या अनेक वर्षाचं संशोधन जे जगभरात झालेलं आहे ते सांगतं आहे की जी जितक्या प्रकारे खोल मशागत कराल तेवढं त्या ठिकाणी शेतकरी शेतीचं नुकसान होऊ शकतं, माती नुकसान होऊ शकतं, मातीची धूप होऊ शकते विशेषतः, कारण पडणारा पाऊस जो आहे तो जी माती उघडी पडलेली आहे

0: त्याला वाहून घेऊन जातो. आणि दरवर्षी अशा प्रकारे हंगामाच्या अगोदर आपण खोल नांगर करतो, पाऊस पडतो, वरचं फूल वाहून जातं. म्हणून मग याकडे मशागत कमीत कमी कशी करायची किंवा मशागत शून्यावर कशी आणायची, जेणेकरून शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणू आपण त्याला, इथंपर्यंत कसं जायचं यावर प्रकल्पाने गेले काही वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यातून आपण आता हळूहळू लोकांना सांगतोय की तुम्ही याच्याकडे मशागत कमीत कमी करा, हळूहळू कमी कमी करत्या, हळूहळू कमी करा आणि शून्य मशागतीकडे वळा. उत्पादनामध्ये कोणती घट न येता जमिनी सुपीकता कशी वाढेल आणि जलसंधारणाबरोबर मृदसंधारण कसं होईल या ठिकाणी, कारण ते मृदसंधारण फार महत्वाचं आहे. म्हणजे जलसंधारणामध्ये काय आहे की पुढच्या वेळा पाऊस पडणार गॅरंटी आहे, परंतु मृदसंधारणामध्ये माती वाहून गेली की पुन्हा परत येणार नाही, माती पाणी परत येऊ शकतं पण माती परत येणार नाहीये. त्यामुळे हा ह्यातला महत्वाचा फरक आहे. म्हणून मृदसंधारणावर भर देतो आहे. तोही तिथं मग पहिली सुरुवात कुठनं करायची, माझ्या जमिनीची माती माझ्याकडे मी ठेवली पाहिजे आहे, पहिलं ते करू शकतो आपण. म्हणून अशा प्रकारे हे कामाला सुरुवात करते, ते पूर्व मशागतीचं पहिले ती काय टप्पे आहेत ते अशा प्रकारे करता येतील. यामध्ये मग असं होतं, आपल्या राज्यामध्ये कोरडवाहू मोठ्या प्रमाणामध्ये प्रदेश आहे जिथे शेतकऱ्याकडे पाण्याची सोय नाही आहे. अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदाच तुम्ही मशागत करून घेतली पूर्वीप्रमाणे की नंतर तुम्ही ते हलवू नका, त्यावर तुम्ही पेरणी करा, टोकन यंत्र टोकन करा, म्हणजे कमीत कमी हळूहळू झाली तुमची, आणि नंतर तुम्ही ते पीक कापून काढा. म्हणजे पुन्हा तुम्हाला पीक उपटून काढायची गरज नाही, कापून काढा आणि त्याच पुन्हा जमिनीवर पुढच्या हंगामाच्या वेळेला पुन्हा पाऊस पडतो त्यावेळेला पुन्हा टोकन करा. या पद्धतीने काय होईल की ते पिकाचे अवशेष जमिनीमध्ये राहतील आणि ते अवशेष म्हणजेच त्याचं खत तयार होईल. अशा प्रकारे ह्याचं हे शास्त्र आहे. म्हणून हे ज्यावेळेला शेतकऱ्यांना कळेल आणि ज्यावेळेला मग ज्याकडे पाणी सोय त्याने काय करू शकतो, इथं आता आपण पाहिलेलं आहे अतिवृष्टी झाली की या ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहतं आणि पिकाचं नुकसान होतं, पाणी निघून जात नाहीये. आणि मग जर यावर उपाय काय आपल्याकडे आहे, तर म्हणजे रुंद वरंब आणि पद्धत, बेड पद्धत म्हणू आपण त्याला. रुंद वरंब केल्यामुळे काय होतं की एक तर पीक वर येतं, वरच्या म्हणजे बेडवर आपण लागवड करतो, पाणी जर अति झालं तर त्या शरीरातून निघून जातं, निचरा होतो. आणि ज्यावेळेला खंड पडतो, जसं की या वर्षी शक्यता आपला येलदेनो होण्याची, त्यावेळेला पावसात खंड पडू शकतो, अशा वेळेला त्या बेडमधला ओलावा ते पिकाला मिळतो. म्हणून हे दोन्हीही संकटामध्ये तारून नेणारं तंत्र आहे. म्हणून मग बऱ्याच वेळा मी त्याला म्हणतो की बेड तरी त्याला कोण मारी, असं ते पिकाला ते तारून नेणार हे तंत्र आहे.
1: म्हणजे वेगवेगळ्या लागवडीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये रुंद बेड पद्धत जी आहे लागवडीची ती महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी. श्रोतेहो, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीत नवसंजीवनी निर्माण करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला जातोय आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ शेतकऱ्यांना होतो याचविषयी आपण दिलखुलास कार्यक्रमामधनं माहिती जाणून घेत होतो आणि आपल्याला ही माहिती या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर देत होते. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: शोधो दिलखुलास कार्यक्रम आपण ऐकलात. आम्ही जो सहक्षेपित केला होता मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 होत आहेत. ही एक आठवण आमच्या उद्याच्या कार्यक्रमाची.
1: कथ्थक समृद्ध करणारी साधना याविषयी कथ्थक गुरु दीपा पक्षी यांच्याशी मेघा बुरगुले यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.

0: 104.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगभरात कुठेही ऐकायला विसरू नका. 12 जून सकाळी 8:30 सादर करते आहेत कृष्णा शिंदे. कथक समृद्ध करणारी साधना.
1: तेव्हा शेवटी उद्या सकाळी 8:30 कथक नृत्यांगना दीपा बक्षी यांची मुलाखत जरूर ऐका उद्या 8:30. आणि आता सकाळचे 7:40 झाली. सलग 2 प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम आहे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डॉक्टर आबासाहेब गर्दे गेली जवळजवळ 20-21 वर्ष डोळ्यांसाठी आयुर्वेदिक उपचार करत आहेत. सातत्यानं त्यासाठी सेवा देत आहेत. डोळ्यांच्या सर्व दुर्धर विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी प्रॅक्टिस चालत असते आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये डोळ्यांसाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची खूप चांगली माहिती देत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: आत्ता मी म्हटलं डॉक्टर, तसं डोळ्यांचे जे वेगवेगळे विकार होतात त्यावर आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत. तर डोळ्यांच्या पडद्याला वारंवार येणारी सूज हा विषय आता आपण घेणार आहोत.
4: बरोबर.
3: तर नेमकं डोळ्यांच्या पडद्याला सूज येते म्हणजे काय आणि डोळ्यांच्या पडद्याचं नेमकं महत्व काय आहे?
4: खरं तर प्रश्न खरंच छान आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पडदा म्हणजे काय. खरं तर आयुर्वेदानुसार पटल, संधी असे वेगवेगळे डोळ्याचे पार्ट सांगून ठेवलेत किंवा भाग सांगून ठेवलेत. पडदा खरं तर आपण समजायच्या भाषेत आपल्याला सांगता येईल, ऍलोपॅथीनुसार ज्याला रेटिना म्हटलं जातं तो म्हणजे पडदा. खरं तर ह्याचं रूप उगवत्या सूर्यासारखं असतं. उगवत्या सूर्याचा जसा रंग असतो तसं जनरली ह्याचा रंग आहे. ह्याला आयुर्वेदानुसार त्याला दृष्टी म्हटलं जातं आणि हा पडदा हा दृष्टीसाठी अनन्यसाधारण महत्व आहे याचं. म्हणजे काय, खरं तर डोळा किंवा डोळ्याचा कोणताही भाग असा नाही जो दृष्टीसाठी महत्वाचा नाही. सगळाच महत्वाचा आहे, पण जी बाहेरून नजर येते, जे बाहेरून किरण येतात आणि पडद्यावरती पडतात आणि मग पडदा त्याचं रिकग्नायझेशन करतो, पडदा ती इमेज तयार करतो आणि ते मेंदूकडे पाठवली जाते. हे जे होतं ना जनरली हे पडद्याचं काम आहे. ज्यावेळेला पडद्याचे दोष यायला लागतात मग त्याचं मूळ पडद्याचं काम दिसणं हे असल्यामुळं दिसण्यातच आपल्याला वेगवेगळ्या विकृती दिसायला लागतात आणि त्यातलाच एक विकार, म्हणजे खूप विकार आहेत पडद्याचे. रक्तस्राव होतो, पडद्याला भोक पडतं, पडद्याची झीज व्हायला लागते, रेटिनल डिटॅचमेंट म्हणून एक प्रकार आहे म्हणजे पडदा फाटतो. तर हे असे पडद्याचे अनंत विकार आहेत, त्यातला एक म्हणजे पडद्याला वारंवार येणारी सूज. खरं तर सूज म्हटलं की लोकांना आपल्याला हाताची, पायाची, चेहऱ्याची सूज येते. आयुर्वेदानुसार ज्या स्रोतसातून जो भाव पदार्थ वाहतो त्या भाव पदार्थापासून ते स्रोतस घटित असतं, म्हणजे तो अवयव थोडक्यात घटित असतो. आणि ज्या वेळेला असे विकार यायला लागतात त्यावेळेला त्या भागातल्या त्या भागाशी निगडीत भाव पदार्थांचा उद्रेक किंवा तिथं दोष वाढलेले असतात म्हणून ते विकार येतात आणि म्हणूनच सूज येते.
3: तर नेमकं डॉक्टर तुम्ही डोळ्याच्या पडद्याचं काम काय आणि ती सूज कशी येते याची माहिती दिलीत, पण आता या सूजेमुळे काय परिणाम होतात आणि ती सूज का येते याविषयीचंही जाणून घ्यायचं आहे, पण ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. डॉक्टर, मग ही डोळ्याच्या पडद्याला वारंवार सूज नेमकी येते काय, त्याची कारण काय?
4: कसं आहे, कारण खूप आहेत. खरं तर मुळात सूज काय समजून घ्या. आयुर्वेदात वेदना म्हटलं ना की प्रतिलोम झालेला वायू म्हणजे शूल असं सांगितलंय. प्रतिलोम झालेला वायू म्हणजे काय, म्हणजे आपण नावं ऐकतो पूजेत, बऱ्याचदा पुजारी लोक म्हणतात प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा. हे काय आहे, हे 5 वायूंची नावं आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान ही सगळी 5 वायूंची नावं आहेत. त्यांच्या गती ठरलेल्या आहेत.
3: अच्छा.
4: म्हणजे अपानाची गती खालची दिशा आहे, म्हणजे बेंबीपासून खालची दिशा आहे. ती बऱ्याच वेळेला बघा, काही लोकांना प्रचंड ढेकरा यायला लागतात, म्हणजे कुठंतरी हात जरी दाबला तर ढेकर येते.

0: जेवण नसली झाली तरी ढेकरी यायला लागते. म्हणजे ह्या ढेकऱ्या येतात, ह्याचं कारण काय, अपान ऊर्ध्व झाला म्हणजे त्याची गती भेद झाला, गती उलटी झाली.
1: अच्छा.
0: असं व्हायला लागलं की मग शूल म्हणजे वेदना उत्पन्न व्हायला लागतात बऱ्याचदा. तसं ज्या वेळेला आपण चयापचय हॅम्पर व्हायला लागतं, आता लोकांना म्हटलं चयापचय म्हणजे फक्त पोटाशी संबंधित आहे असं वाटतं, तर तसं आयुर्वेदानं म्हटलेलं नाही. आयुर्वेदानुसार तीन दोष वात पित्त कफ, सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू आहेत. ज्या वेळेला हे वात पित्त कफ ह्या सात धातूंना खराब करायला लागतात त्यावेळी विकार उत्पन्न व्हायला लागतात. मग विकार उत्पन्न व्हायची प्रोसेस वेगवेगळी आहे. काय वेळेला ते धातू कमी व्हायला लागतात, काय वेळेला ते धातू वाढायला लागतात, काय वेळेला त्या धातूंची क्वालिटी खराब व्हायला लागते. तसं ज्या वेळेला चयापचय म्हणजे पोटातलं अन्न जसं पचतं, तसं प्रत्येक धातूचं चयापचय म्हणजे रसधातू रक्तधातू रक्तधातू बनतो रसापासून, त्यामुळं रक्तधातूचं अन्न हे रसधातू आहे. मग ते रसधातू पासून रक्त बनतं, मग त्याचा जो पुढचा पार्ट आहे तो मांस बनणार आहे. म्हणजे भरण पोषण उत्सर्जन हे प्रत्येक अवयवाचं प्रत्येक धातूचं चालू असतं, ती म्हणजे चयापचय क्रिया. ज्या वेळेला त्याच्यात बिघाड व्हायला लागतो, जनरली आपण ऐकत असतो सूज केव्हा येते, जनरली लोकांना माहितीये. खरं तर प्रामुख्यानं तीन अवयवांशी संबंधित सूज असते. सगळ्या अंगावरती जी वेगळी सूज येते ती हृदयाशी संबंधित असते. म्हणजे बऱ्याचदा बघा हार्टच्या पेशंटना सूज आलेली बघता, दुसरं लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील तर सूज येते. आणि तिसरा अवयव म्हणजे वृक्क म्हणजे किडनी, किडनीशी संबंधित आजारपण मोठी असतील तरीही आपल्याला शरीरावरती सूज येत ही असते.
1: बरोबर. आणि ही सूज मला वाटतं बाह्य बाहेरून पण दिसते आणि आतून पण असते, त्यामुळे ती ओळखणं कठीण असतं. तर सुजेबद्दलच अजून काही माहिती जाणून घ्यायची, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, सुजेबद्दल आता आपण बोलत होतो, डोळ्यांची सूज आहेच पण अजूनही कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते तुम्ही सांगत होता, तर सुजेबद्दल अजून काय सांगाल?
0: ही सूज जसं म्हणत होतो की तीन अवयवांशी प्रामुख्यानं आहे. शरीरात कुठेही सूज येत असेल म्हणजे ते शरीरात कुठेही असणारी सूज ही प्रामुख्यानं या तीन अवयवांशी संबंधित असते असं म्हटलं जातं. पण मग हे होण्यामागचं कारण काय? आता उर्काच्या किंवा किडनीच्या बाबतीत जेव्हा सूजेचा विचार करायला लागतो त्यावेळेला असं काय होतं की मग सूज यायला लागते? कसं आहे, आपण ज्या वेळेला पाणी पितोय, ज्या वेळेला अन्न खातोय आणि ते पचवलं जाते आणि त्याचे बाय प्रोडक्ट तयार व्हायला लागतात. मग त्याच्या शरीरातला आहाराचा एक सारा भाग आहे, त्याच्यामुळे हे धातूचं परिपोषण होतं. किट्ट भाग म्हणजे मळ तयार होतो, मग मळ मोठ्या आतड्यात वेगळा होतो, मलनमूत्र वेगळं होतं, लघवी वेगळी तयार होते आणि पुरुष म्हणजे स्टूल वेगळा तयार होतो आणि तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. 24 तासात दोनदा जेवण आणि एकाला एक वेळेला शौचाला जाणे ही नॉर्मल प्रोसेस आहे. आणि ही ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते म्हणजे नुसतंच पोट खराब होतं अशातला भाग नाही. हे जसं स्टूलच्या बाबतीत आहे तसं युरिनच्या बाबतीत आहे. आणि रक्ताची शुद्धी ज्या वेळेला कमी व्हायला लागते, रक्तात ज्या वेळेला मळ साठायला लागतो, रक्तात ज्या वेळेला दोष साठायला लागतात, त्यावेळेला ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती त्याचं रिफ्लेक्शन दिसायला लागतं आणि मग सूज यायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं. किडनीचं फंक्शन हॅम्पर झालं म्हणजे काय? तर किडनीमधून जे रक्ताचं फिल्ट्रेशन होते ते फिल्ट्रेशन कमी व्हायला लागले. रक्ताचं फिल्ट्रेशन कमी व्हायला लागलं म्हणजे काय? तर रक्तातली घाण तिथं साठून राहणार आहे आणि ती साठून राहिली की मग शरीर हा आपला कोणताही टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून घेऊ शकत नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर टाकतं आणि हे सगळे माध्यम हे सगळे पर्याय ज्यावेळेला बंद व्हायला लागतात त्यावेळेला ते शरीरात साठायला लागतात आणि ते सुजेच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात.
1: डॉक्टर, तुम्ही एकूणच सुजेबद्दल खूप चांगली माहिती दिली, तर डोळ्यांच्या पडद्याला येणारी सूज हा सुद्धा आणखी एक त्या सुजेतलाच एक प्रकार आहे, तर त्याविषयीची सुद्धा आणखीन काही आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण या भागात इथेच थांबूया. डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयीची माहिती पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर

0: छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98225261999 98225261999.
1: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफएम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोते हो नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
6: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
5: श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंद लॉन्ड्रीजवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉईड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 8448 844 9260, 8448 844 9260, 8444 9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 19 जूनला शुक्रवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत नाशिकमध्ये. सर आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
6: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या ज्या काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्वस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, HbA1c नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते शरीर नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
5: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, 19 जूनला शुक्रवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर नाशिकमध्ये अरिहंत पॉलिक्लिनिक, न्यू पंडित कॉलनी, आनंद लॉन्ड्रीजवळ नाशिक इथे दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अॅलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉईड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 844 8444-9260 8444-9260 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 19 जूनला शुक्रवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत नाशिकमध्ये. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्या

0: सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर. पण आता ऐकूयात उमाकांत काणेकर यांचं गीत, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत असलेलं, सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं.

उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं, श्रीकांत ठाकरे यांचं सुरेलाचं संगीत असलेलं सुरेश वाडकर यांच्या सुमधुर स्वरामध्ये आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर वरती आपण ट्यून केलेलं आहे आपलं आवडतं आकाशवाणी नाशिक. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: इचं नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. श्रोते, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. सुमधुर गाण्यांचा आस्वाद आपण गीतधारा या कार्यक्रमात घेणार आहोत. तसंच सकाळी 8:30 वाजता म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम देखील आपण ऐकणार आहोत. तेव्हा गीतधारा कार्यक्रमातलं पहिलं गाणं ऐकण्यापूर्वी,
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाती जपण्या आयुष्यभराची,
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या.
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: श्रोते, आपण गीतधारा कार्यक्रम ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राचा. पण शोधो, काही व्यक्तिमत्व ही आपल्या मनात भरून राहिलेली असतात आयुष्यभर. ते देहाने कदाचित आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वानं, आपल्या वर्तणुकीनं, आपल्या विचारांमध्ये ते अजरामर झालेले असतात. त्यापैकीच एक ऋषीतुल्य आदरणीय प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. आज 11 जून साने गुरुजींचा आज स्मृतिदिन. त्यांचं कुशल साहित्य लेखन असेल, त्यांच्या विचारांमधलं, राहणीमानामधलं, वर्तणुकीतलं साधेपणा असेल, आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आयुष्यभर माणुसकीची ज्योत तेवत ठेवली. आणि म्हणूनच म्हटलंय ना त्यांनीच की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा प्रेमळ आदरणीय ऋषीतुल्य साने गुरुजींच्या स्मृतींना, त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करूयात. आणि त्यांच्याच लेखणीतून उतरलेलं हे देशाचं, आपल्या देशाचं बलशाली गीत ऐकूयात.

0: साने गुरुजी लिखित हे गीत आपण ऐकलं समूह स्वरामध्ये गीतधारा या आकाशवाणी नाशिक केंद्राच्या कार्यक्रमात. सकाळचे 10:21:16 झालेली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती देखील.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा.
7: आपल्या दंडे सराफांचा
6: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी.
7: शिवाय मजुरीवर 25% सूट.
6: महोत्सव 15 जून पर्यंत.
7: दंडे गोल्ड अँड डायमंड,
6: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
0: शोधू हे एक निवेदन आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता नाशिक इथल्या सैनिकी मुलामुलींचं वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करावायची आहे. तरी इच्छुक युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक आणि सेवारत सैनिक आणि इतर नागरिक यांचे जे पाल्य इयत्ता 12वीनंतर पुढील उच्च शिक्षणाकरता नाशिक इथल्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशित आहेत अशा पाल्यांच्या निवास आणि भोजनाच्या सोयीकरता संबंधितांनी वसतिगृहातून प्रवेश अर्ज व माहिती ही हे पत्र घेऊन जायचे आहे. तसेच प्रवेश पुस्तिकांची संख्या मर्यादित असलेले सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ HTTP://mahasainikmaharashtra.gov.in यावरून प्रवेश अर्ज डाउनलोड करून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज संबंधित वसतिगृह अधीक्षक आणि अधीक्षिका यांच्याकडे दिनांक 15 जुलै पर्यंत जमा करायचे आहे. पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना पालकांसह वसतिगृह प्रवेशाकरिता आपण मुलाखतीला बोलवलं जाईल. तरी जिल्ह्यातल्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांकरता असलेल्या सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. हे निवेदन संपलं आणि आता ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना आशा भोसले यांच्या आवाजातली.

सुदोष संत ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना आपण ऐकली. तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत असलेली आशा भोसले यांच्या आवाजातली. आणि याबरोबर आजचा गीतधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि आपण आता प्रवेश करणार आहोत ते म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात. यामध्ये आज 8:40 आपण ऐकणार आहात साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जो आम्ही अस्मिता वाहिनीवरून

0: सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमाकडे वळणार आहोतच, तत्पूर्वी उद्या सकाळी 8:30 काय आहे त्याची एक आठवण करून देत आहोत आमच्या या कार्यक्रमाची.
1: कथ्थक समृद्ध करणारी साधना याविषयी कथ्थक गुरु दीपा पक्षी यांच्याशी मेघा बुरगुले यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगभरात कुठेही ऐकायला विसरू नका. 12 जून सकाळी 8:30 सादर करते आहेत कृष्णा शिंदे. कथ्थक समृद्ध करणारी साधना.
0: तेव्हा जरूर ऐका ही मुलाखत उद्या सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वरती देखील.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: श्रोते हो, जे प्रेमळ आदरणीय व्यक्तिमत्व साने गुरुजी यांचं घडलं आणि आपल्याला माहितीच आहे की त्यांनी सदैव आयुष्यभर माणूस जोडलेला आहे आणि ते माणूस जोडण्याचे संस्कार त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले आणि आईवरती अतिशय प्रेम व्यक्त केलेले आहे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून, अर्थात श्यामची आई हे पुस्तक, आणि त्यांनी ती कादंबरी लिहिली। आपल्याला माहितीच आहे ती कादंबरी त्यांनी तुरुंगात बसून लिहिली होती आणि आपल्या आईवरती लिहिताना त्यांच्या मनातले सगळे भाव की त्यांच्यावरती साने गुरुजी कसे खडत गेले, त्यांचा जीवन प्रवास कसा समृद्ध होत गेला, आणि त्याच कादंबरीवर आधारित चित्रपट म्हणजे श्यामची आई, जो प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला होता। त्या चित्रपटातलं आता आपण हे गीत ऐकणार आहोत, ज्या गीताला वसंत देसाई यांचं संगीत लाभलेलं आहे। प्रल्हाद केशव अत्रे वसंत बापट यांची ही रचना आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचीच ही रचना आहे। आशा भोसले यांच्या आवाजातली आपण ऐकणार आहोत। भरत री ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधु शोभे नारायणा।

0: श्रोतो, या चित्रपटातलं आणखीन एक गीत आपण ऐकणार आहोत आणि 8:40 आम्ही प्रसारित करणार आहोत साने गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून. तोपर्यंत आनंद घेऊयात हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताचा.
1: मोठ्या मोठ्या मिशा.

0: आणि श्रोते हो, आता यानंतरचा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: गिरवा बघू नका कोणी, तोंडे फिरवा फुसते गिरवा.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. साने गुरुजी आणि अमळणे. निवेदन विजया पंडित नाटकर. संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव.
2: श्रोते हो, आज 11 जून पूज्य साने गुरुजींचा स्मृती दिन. साने गुरुजी अर्थातच पांडुरंग सदाशिव साने महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभावंत लेखक, समाज सुधारक आणि शिक्षक. 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड इथं जन्मलेल्या साने गुरुजी यांनी आपलं संपूर्ण जीवन देशसेवेला आणि शिक्षणाला समर्पित केलं. साने गुरुजी यांच्या आईनं जे विविध सुसंस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांची जन्मभूमी ही जरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड असली ना, तरी त्यांची कर्मभूमी ही खान्देश. खान्देशातील अंमळनेर ही त्यांची खऱ्या अर्थानं कर्मभूमी. अंमळनेरमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याशी साने गुरुजी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. समाजसेवा, राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्यांचा प्रचार त्यांनी मोठ्या उत्साहानं केला. अंमळनेरलाच त्यांनी राष्ट्रभावना जागृत करणारी अनेक गीतं लिहिली. बलसागर भारत हो, खरा तो एकची धर्म, अशी कितीतरी गीतं आपल्याला सांगता येतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथं शिक्षक म्हणून 6 वर्ष नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर इथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. 1930 त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केलं. फैजपूर इथल्या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ग्रामस्वच्छतेची इतर कामं केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. साने गुरुजी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. साने गुरुजी यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर दिलेला आढळतो. त्यांनी एकूण 73 पुस्तकं लिहिली. त्यांचं श्यामची आई हे पुस्तक विशेषत्वानं गाजलं. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. श्रोते हो, आज आपण साने गुरुजी यांच्याबद्दल त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी जाणून घेणार आहोत. या आहेत साने गुरुजी यांच्या पुतणी सुधाताई बोडा.
3: मी फार लहान होते आणि माझे वडील मला सांगायचे, साधारण 4.5-5 वर्षाची 6 वर्षाची कळायला लागल्यानंतर, की आपला अण्णा म्हणजे साने गुरुजींना आम्ही घरात घरी सर्व अण्णा म्हणत असतो, तर आपला अण्णा जेलमध्ये आहे, तो स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेलाय. तेव्हा सुद्धा आपण घरामध्ये गोडधोड करायचं नाही, किंवा दिवाळीमध्ये चिनी बनावटीचे म्हणजे परदेशी बनावटीचे फटाके आपण फोडायचे नाहीत. आपला अण्णा जेलमध्ये आहे. तेव्हा दुरान्वयानं गुरुजींचा परिचय माझा जो झाला तो असा झाला. आणि माझे अण्णा जेलमध्ये आहेत, माझे काका जेलमध्ये आहेत, असा तो पहिला परिचय. आणि पालगडहून, पालगड हे गुरुजींचं जन्मगाव, मी तिथे 4th शिकले. आणि नंतर गुरुजींचे धाकटे बंधू पुरुषोत्तम सदाशिव साने, आम्ही त्यांना अप्पा म्हणत असो, आणि ते बोर्डीला शिक्षक होते. बोर्डी हे गाव गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरचं, सीमेवरचं, आणि तिथे मी शिकायला गेले. माझे वडीलही तिथे गेले, कारण माझी आई लहानपणी वारली होती, तर आम्ही दोघंच होतो. आणि तिथे राहायला गेल्यानंतर गुरुजी 45 जेलमधून सुटले, म्हणजे 30 पासून 45, अनेक वेळेला ते वेगवेगळ्या काळामध्ये जेलमध्ये गेले होते.

0: माझे वडील अतिशय आजारी होते तेव्हा 45 मध्ये ते जेलमधून सुटून आले. ते सरळ बोर्डीला आले आणि मग 2 महिने त्या ठिकाणी वडील बंधूंची माझ्या वडिलांची ज्यांना आम्ही दादा म्हणत असतो त्यांची सेवा करायला ते बोर्डीला राहिले. आणि तेव्हा त्यांचा मला परिचय हा सहवास ज्याला म्हणावं जवळचा खूप. तेव्हा मग पुष्कळदा गुरुजी मला आमच्या ओट्यावर झोपाळा होत आणि समोर विशाल असा समुद्र अतिशय सुंदर अशी बोर्डीची जागा आहे आणि झोपाळ्यावरती ते मला घेऊन बसत मला गोष्टी सांगत समोर विशाल असा तो समुद्र त्याच्या लाटा उचंबळत असत आणि मला वाटतं गुरुजींच्या भावना सुद्धा तेव्हा उचंबळून येत असाव्यात. काही वेळा गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू यायचे माझा हात हातात घेऊन ते झोपाळ्यावर बसायचे आणि मला कळायचं नाही की अण्णा रडतायत का. मी अण्णांना विचारायचे अण्णा तुम्ही रडता हो कशाला. पण अण्णा माझा हात हळूच दाबायचे आणि म्हणायचे बाळात वजून लहान आहेस मोठी होशील तेव्हा कळेल. आणि त्यांच्या त्या स्पर्शामध्ये मला खूप काही असं मिळत असे एक विश्वास एक आधार एक प्रेमाची ऊब. त्या काळात मला बराच तसा सहवास त्या 2-1 महिन्यात राहायला मिळाला की गुरुजींना अनेक ठिकाणी भाषणांसाठी बोलावलं जायचं. ते दौऱ्यावर सतत असत. 47 मध्ये पंढरपूरला त्यांनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलेलं होतं. तेव्हा त्याच्या दौऱ्यासाठी ते 4 महिने सतत महाराष्ट्रभर फिरत होते आणि अधून मधून कधीतरी घरी यायचे. तेव्हा सहवास पंढरपूरला त्यांचं उपोषण होत तेव्हा अप्पांबरोबर म्हणजे माझ्या काकांबरोबर मी तिथे पंढरपूरला गेले होते आणि चंद्रभागेच्या नदीत पटांगणामध्ये आचार्य अत्रेंची विशाल अशी विराट सभा झाली होती. ती मला अजून अशी अंधुक आठवते आणि मी त्या वाळूत बसून पेंगत होते आणि भाषण ऐकत होते अत्रेंच आणि त्यांचा तो असा बुलंद असा आवाज तर तो अजून कुठंतरी असा कानामध्ये अजूनही असं वाटतं की त्याचे पडसाद पडत आहेत आणि त्या विशाल समुदायाचं ते दृश्य ते समोरून गेलं नाही आणि अगदी अशक्त झालेले असे सने गुरुजी अशी पुसटशी अंधुकशी आठवण.
1: श्रोते हो 11 जून 1949 ला साने गुरुजींनी पहिलं पत्र लिहिलं त्याविषयीच्या आठवणी सांगताना सुधाताई बोडा म्हणतात
0: तेव्हा मी 14-15 वर्षाची होते. तेव्हा फार छान वाटलं की आता पेपर मध्ये साने गुरुजींनी मला पत्र लिहिलंय प्रिय सुधा असं त्या वयाच्या मुलांना साहजिकच अगदी आनंद वाटेल ना की पेपर मध्ये आपलं नाव आलं साप्ताहिकामध्ये आपल्या नावानं पत्र छापलं गेलं. पण एवढं खरं की त्या वयामध्ये ती सारी पत्र अगदी अक्षरानक्षर मला समजत होती अशातला भाग नाही परंतु आवडायचं ती पत्र वाचायला मला आवडत असत. मी त्याची आतुरतेनं वाट बघायचे. शनिवारी साधना घरी येत असे आणि तो केव्हा मी उघडीन आणि पत्र वाचेन असं मला होऊन जायचं. आता एक गोष्ट खरी आहे की अण्णा माझे काका आणि ती पत्र थोडासा त्याचा पूर्वेतिहास कदाचित असा असू शकेल असं मला वाटतं किंवा ती लिहायला मी निमित्त घडले असेन. अर्थात एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की ही पत्र ह्यांना मी निमित्त असले तरी साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांच्यासाठी ती लिहिलेली पत्र आहे. ती पत्र जर त्यांनी मला लिहिली असती तर ती पोस्टाने पाठवली असती पण ती साऱ्या माझ्या वयाच्या मुलांना वाचायला मिळावी आणि जे जे काही ते मला देऊ इच्छित होते संस्कार करू इच्छित होते जे जे साहित्याचं दर्शन किंवा निसर्गाचं दर्शन घडवू इच्छित असतील ते साऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांनी त्यांनाही त्याचा लाभ किंवा त्यांनाही ते वाचायला मिळावं असं साने गुरुजींना वाटत असणार आणि म्हणून साधना साप्ताहिकामध्ये छापून आणत होते. एक योगायोगे हे पत्र छापायला सुरुवात केली. पहिलं पत्र हे 11 जून 1949 ही तारीख मी का सांगते की बरोबर 1 वर्षानंतर साने गुरुजींचा मृत्यू झाला. 11 जून 1950 ला गुरुजी वारले. शेवटचं पत्र 10 जून 1950 आणि ती मी जसतशी वाचते तेव्हा मला पुष्कळ असं वाटतं की कुटुंबातली मोठी माणसं मुलांकरता त्यांचं मृत्यूपत्र लिहित असतात आणि वृद्ध झाल्यानंतर असं वाटत असतं की आपण सारं ते लिहून ठेवावं किंवा आपल्या कुटुंबातल्या मुलांनी कसं घडावं काय करावं असं असतं. म्हणजे ज्याला विल म्हणतो की ते हे इस्टेट कोणाला वगैरे तसं नाही पण या ठिकाणी गुरुजींनी आपले विचार ह्या लहान गोष्टी

गोष्टी सांगून किंवा त्यांना जे काही घडवायचं होतं मुलांना ते संस्कार करण्याकरता ही पत्र जी लिहिलेली आहेत आणि त्यात त्यांनी त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा मुलांकडनं काय आहेत मग देशाबद्दलची त्यांची चिंता सुद्धा अनेक ठिकाणी व्यक्त होताना दिसते की ह्या देशाचं कसं होईल ह्या देशामध्ये जो भ्रष्टाचार आहे या देशामध्ये लाचलुचपत आहे त्याची अफार चिंता त्यांना होती आणि एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की या देशाचं कसं व्हायचं सारी दानतच जर नष्ट झाली असेल तर हे राष्ट्र टिकणार कसं नवी पिढी तरी चारित्र्य संपन्न होवो आज भारताला अन्न वस्त्र होऊनही चारित्र्य संपन्न माणसांची जरुरी आहे प्राण गेला तरी खोटं बोलणार नाही आणि तिने पैसा मिळवणार

0: तरी खोटं बोलणार नाही, अनितीने पैसा मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुसऱ्याला सतावणार नाही, अशा वृत्तीची निस्पृह निर्मळ सेवापरायण माणसं राष्ट्राला हवी आहे. तेव्हा सातत्यानं ही चिंता मनामध्ये होती.
1: अंमळनेरचे डॉक्टर रवींद्र मुठे यांनी साने गुरुजींच्या कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं.
2: आमच्या वाड्यात पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे काही काळ वास्तव्य होते. अतिशय नम्र आणि मृदुभाषी होते. माझ्या आईने सांगितलेली आठवण अशी आहे की ते ज्याला जेवायला यायचे तत्पूर्वी पूर्वी फरशा घराला नव्हत्या, मात्र पूर्ण शेणाने सारवावं लागायचं. ते आपला जेवणाचा जेवढा भाग आहे तेवढा सारून त्यात रांगोळी काढून आपले ताट आणि वाटी सर्व भांडी स्वच्छ घासून तिथे ठेवायची. आईला सांगायचं मी आलो आहे. आणि आईला त्यांचं नेहमी सांगणं असायचं की आई परत मला एकदा वाढलं की परत तुम्ही मला कुठल्याही प्रकारे बाळायला यायचं नाही. मग आई नेहमी त्यांना म्हणायची की अहो असं कसं परत तुम्हाला लागलं तर नाही. माझ्या आईला माझ्या इथून त्रास व्हायला नको अशी माझी इच्छा. बघा म्हणजे किती सहृदयी होते. स्वतःची भांडी वगैरे सर्व घासून परत आई त्या तिथे ठेवायची आणि सांगायचं की मी संध्याकाळी येईल.
1: प्रकाश पाटील पिंगळवाडेकर हे राजकीय आठवणीबद्दल बोलले.
3: गुरुजी व अंमळनेर हे एका नाण्याच्या खरतर दोन चकचकीत बाजू अशी ओळख समस्त महाराष्ट्राला आहेच. तथापि गुरुजींचे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गावी जाणे येणे व्हायचे, त्यापैकीच आमचंही एक गाव. त्या काळी 625 घरांची वस्ती असलेलं हे गाव मात्र समाजवाद्यांची पंढरी म्हणून लौकिकास पात्र होत. तेथे गुरुजींचे 4 खंदे कार्यकर्ते होते, त्यापैकी 2 माझे आजोबाच होते. माझ्या आजोबांचा खूप मोठा खटला होत, गोतावळा होता. 9 भाऊ होते, त्याच्यात 2 जण राजकारणात होते. तर त्यांच्या निमित्ताने गुरुजींचं आमच्या गावामध्ये येणं जाणं व्हायचं. आणि जे दुसरे 2 लोक होते ते गावकीतले जरी असले तरी ते आमचे नात्याने सोबत होते. तर ह्या लोकांनी गुरुजींचा वारसा पुढे नेला. गुरुजींचं येणं जाणं येथे होतं. बऱ्याचशा बेचेडच्या आंदोलनामध्ये डॉक्टर उत्तमरावांनी जो आपला 5.5 लाखाचा खजिना लुटला तर त्याचीही भूमिगत लोक पिंगळवाडेमध्ये राहायचे. तर गुरुजींच्या बाबतीत आमच्या आजोबांनी कुठेही या परिसरात येणं जाणं झालं म्हणजे टांग जुंपून त्यांना पोहोचवायची जबाबदारी माझ्या आजोबांची असायची. तर एकदा असं झालं की जिल्हा लोकल बोर्डची निवडणूक होती आणि ती सभा या परिसरात एका गावाला होती. योगा योगाने यशवंतराव चव्हाण इकडे कुठे जात असताना त्यांनी गुरुजींना ते बघितलं आणि नंतर ते त्यांनी ताफा थांबवला, खाली उतरले, त्यांना भेटले, तुमचा प्रचार कसा चालूय वगैरे वास्तुपुस्तक केली. अशी एक घटना मला माझ्या आजोबांनी सांगितलेली आठवते. गुरुजींचे येण्याजेण्या मागे आमच्या येथील एक धडपण त्यांच्या धडपणाऱ्या मुलांपैकी एक जे होते दामू गुरुजी, त्या दामू गुरुजींकडे दामू गुरुजींनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे एकदा त्यांनी दामू गुरुजींकडे जेवण घेतलं होतं आणि जेवणामध्ये कडण्याची भाकरी त्यांनी खाल्ली होती असाही उल्लेख त्यांनी मला केलेला आहे.
1: अंमळनेरचे प्राध्यापक अरुण जैन साने गुरुजींविषयी बोलताना.
4: मी साने गुरुजींचा सहवासात होतो. पांडुरंग सदाशिव साने 1932 धुळे जेलमध्ये होते. एवढ्याचे काही शिक्षकही त्या ठिकाणी होते. त्यांनी साने गुरुजींना सानेंना गुरुजी म्हणून महाक मारली. त्या दिवसापासून 1932 पासून साने गुरुजी झाले. तोपर्यंत पांडुरंग सदाशिव साने होते. 1922 SP कॉलेजमध्ये BA केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात वेदांताच्या विषयावर MA केले. स्कॉलरशिप घेतली. पुढे अंमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात अभ्यास करण्यायोग्य झाले. आणि नंतर त्यांना 30 रुपयाची फेलोशिप मिळाली. 24 अंमळनेर प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी घेतली. 2 वर्ष मुठे गल्लीत वसंतराव मुठे यांच्याकडे राहत असत. 1926 वसतिगृह प्रमुख झाले. तेव्हापासून ते वसतिगृहात राहायला लागले. त्यांना एक लहान खोली मिळाली होती जी संस्थेने स्मृती मंदिर म्हणून जपून ठेवली आहे. 1926 ते 1930 पर्यंत ते होते. 1930 त्यांनी राजीनामा दिला आणि राजकारणात उडी घेतली. प्रताप

0: विद्यालयात असताना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आईची माया दिली. आपल्या आईने जे जे शिदोरी दिली आपल्याला ते सगळे विद्यार्थ्यांना मिळावं अशी त्यांची इच्छा होती. त्या ठिकाणी एक नवीन नवीन उपक्रम केल्यामुळे संख्या वाढू लागली, जागा अपुरी पडू लागली, म्हणून त्यांनी एक दुरुस्त इमारत करून घेतली. त्याचं नाव गमतीने आनंदवन म्हणायचे. मेसमध्ये साने गुरुजी खाडे करून पैसे वाचवत व काही विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना आपल्या पगारातून फीची मदत करीत आणि आमचे ते खेळगत गाणी शिकवत मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं हा खेळ त्यांनी आम्हाला शिकवला. 1932 धुळेमध्ये विनोबा भावे होते, त्या गीतेवर प्रवचन द्यायचे. साने गुरुजींनी ते प्रवचन अक्षरबद्ध करून गीताय नावाची छोटी पुस्तका लिहिली.
1: माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी साने गुरुजींबद्दल सांगताना,
2: भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि आसुरी संपदा यांचे सुरेख वर्णन भगवान श्रीकृष्णांनी केले आहे. भगवान म्हणतात, निर्भयत्व मनशुद्धी योग ज्ञानी सुनिश्चय यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव. या दैवी संपदेमध्ये वर्णन केलेले सारे गुण साने गुरुजींच्या विभूतिमत्वात साकार झालेले दिसतात. ते प्रेममय होते, निर्भय होते, सौजन्यशील होते, सत्यवादी होते, शुद्ध मनाचे, निर्धारयुक्त अंतःकरणाचे, ईश्वरार्पण बुद्धीचे आणि निस्संग वृत्तीचे साधक होते. तसेच अहिंसक योद्धेही होते. आपल्याबद्दल ते स्वतःच लिहितात, मी जीवनाचा नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी निसमृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञान निकलामय प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात. महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी माडगुळकर गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचरा पाया. अशा सत्याग्रहींचे एक सेनानी होते साने गुरुजी. या अहिंसक सेनानीला भीती कधी स्पर्शूनच गेली नाही. स्वातंत्र्यासाठी सदैव बलिदानाची त्यांची तयारी असे. त्या काळातील त्यांच्या प्रसिद्ध संग्राम गीतातून ते कधी म्हणत नाही, भेणार आम्ही मरणाला जनमनात गांधी संचरला. गांधी महात्मा तो एक बोलला जनमनात गांधी संचरला. कधी सांगत स्वार्थाची करुणी होळी छातीवर झेलू गोळी करू मृत्यूशी हो खेळी मातृभूमीच्या साठी आम्ही करू मोठे बलिदान.
1: श्रोते हो, आज साने गुरुजींचा स्मृती दिवस, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
3: आत्ताच आपण साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात. साने गुरुजी आणि अमळनेर, निवेदन विजया पंडित नाटकर, संकल्पना ज्ञानेश्वर बोबडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या
5: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित झाला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर वरती. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत, PNG अँड सन्स.
6: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
7: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
8: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
9: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
8: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
9: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
8: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
7: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन

0: कसं असतं, ते बनतात कसे याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
1: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते गोठ असतात ते खूप जड असतात.
0: हो,
1: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
0: हो बर.
1: की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे,
0: बर,
1: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात. की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख, म्हणजे हत्तीमुखी, व्याघ्रमुखी, गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे यायला लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठ हे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात. साधारणपणे मजुरी 10-12% पर्यंत बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅम पासून 12 ग्रॅम पर्यंत बसतं.
0: अच्छा.
1: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात. की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
0: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं, म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
1: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो. की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
0: अच्छा.
1: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं, काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
0: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
1: नक्कीच.
0: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता यानंतर 10 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करत आहोत विविध भारतीचे कार्यक्रम.

0: श्रोते आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. सकाळचे 10 वाजता आता सलग 2 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचा हा प्रायोजित कार्यक्रम आहे अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे?

0: आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
1: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेटभेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
0: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेटभेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
1: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेटभेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
0: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेटभेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून सकाळचे 10:05 आणि 9 सेकंद झाले. तर आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, जितेंद्र घोडके सराफ पुणे.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सर

0: बाप यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 10:10:28 झालेली आहेत. शेतो गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत ती मृच्छकटिक या नाटकातल्या नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेल्या या नाट्यपदानं गोविंद बल्लाळ देवले यांचं हे पद आहे.

मृच्छकटीक नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं आताच आपण ऐकलं गीतभारती आकाशवाणी नाशिक केंद्राच्या मराठी मिश्र गीतांच्या या कार्यक्रमात.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
6: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नाती जपण्या आयुष्यभराची
9: परंपरा ही अधिक मासाची.
8: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
9: अधिक मास होणार आता अधिक खास.
8: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
9: 50% भरघोस सूट.
8: आजच भेट द्या
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
10: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
11: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
10: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
11: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
10: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
12: आणि शेवटी आता एक आठवण आमच्या उद्याच्या या कार्यक्रमाची.
13: कथक समृद्ध करणारी साधना, याविषयी कथक गुरु दीपा पक्षी यांच्याशी मेघा बुरगुले.

0: यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर जगभरात कुठेही ऐकायला विसरू नका. 12 जून सकाळी 8:30 वाजता सादर करते आहेत कृष्णा शिंदे. कथक समृद्ध करणारी साधना.
1: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
2: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन्स आणि व्हरायटी
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
3: गोखले एज्युकेशन सोसायटीचे SMR के DKAK महिला महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील पहिले महिला महाविद्यालय जिथे तुम्हाला मिळेल 10वी नंतर 11वी साठी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि HSC वोकेशनल या सर्व शाखांना ऑनलाईन प्रवेश व होम सायन्स साठी ऑफलाईन प्रवेश सुरू. आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या. संपर्क 2579949.

0: जय जोरी जय जोरी पाई मल बधाई की, जय जोरी जय जोरी पाई मल बधाई की।
1: गनिमी कावा या चित्रपटातला उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं दादा कोणके यांचं गीत आपण ऐकलं, तर राम कदम यांचं संगीत असलेलं गीत भारतीय आकाशवाणी नाशिक केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत आहात।
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी। ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाश

0: वडेजा नाशिक केंद्रावर.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: नाती जपण्या आयुष्यभराची
6: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
6: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
6: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
7: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
8: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार.
9: निक्षय मित्र इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
7: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
8: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
5: नाती जपण्या आयुष्यभराची
6: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
6: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
6: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
10: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणीमध्ये रोज सकाळी 6:40.
11: आणि आता गीत भारती कार्यक्रमातलं शेवटचं गीत हे साकडं वरुण देवाला घालूयात. या गाण्याच्या निमित्तानं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातलं निलेश मोहरीर यांचं संगीत आहे.

तेव्हा रसिको वरुण देवाला हे साकडं घालूयात, पावसाने लवकर यावं अशी विनंती त्याला करूयात. आणि आता कार्यक्रमात इथेच थांबूया. गीत भारती कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता सकाळचे 10:30 वाजतात. NCERT चा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत.

श्रोमणी न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजताय. थोड्याच वेळात वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: 10 लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज 11 जून आजचा दिनविशेष म्हणजे आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ प्ले अर्थात आंतरराष्ट्रीय खेळ दिवस आपल्या आयुष्यात खेळाला अनन्यसाधारण असं महत्व आहे खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं खेळाची आवड बालपणापासूनच जपायला हवी असंच नाही तर आपल्या मुलांमध्ये ती आवड निर्माण करायला हवी हो ना आज सोशल मीडियाचा काळ आहे पण मुलांची शारीरिक जडणघडण ही खेळामुळेच होत असते हे पण तेवढंच महत्त्वाचं मुलांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक आरोग्यासाठी खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येक मुलाला खेळण्याचा अधिकार आहे त्यांना खेळण्यासाठी वेळ स्वातंत्र्य आणि खेळण्यासाठी योग्य जागासुद्धा महत्त्वाच्या असतात तर भगिनींनो खेळाच्या महत्त्वाविषयी सामाजिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खेळाचा समावेश व्हावा यासाठी हा दिवस महत्त्वाचा तर आजच्या आंतरराष्ट्रीय खेळ दिवसाचा मुख्य उद्देश असा आहे बालपणाच्या

विकासात खेळाचं महत्त्व अधोरेखित करणं, मुलांचे हक्क जपणं आणि त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी खेळाची उपलब्धता सुनिश्चित करणं हे आहे. तेव्हा आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया आणि खेळाचं महत्त्व त्यांना पटवून देऊया.

मैत्रिणींच्या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. असं म्हणतात की स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी असते तेव्हा ती केवळ एकटी नसते तर ती पुढील पिढीला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत असते. ज्या स्त्रीनं स्वतःच्या स्वप्नांना पंख दिले तिची भरारी आकाशालाही गवसणी घालू शकते. आणि अशाच कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या उद्योग भरारी या मालिकेत आपण आमंत्रित करीत असतो. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका साधना फडकर. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. त्यांच्याशी संवाद साधत आहेत राखी पाटील. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या अवतीभोवती अशा अनेक मैत्रिणींना बघतो ज्या आपल्या आवडत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. शिवाय नोकरी आणि उद्योगातही त्या पुढे आहेत. अनेक मैत्रिणींच्या नावापुढे उद्योजिका ही पदवी आहे. आपल्या मैत्रिणींना अशा मैत्रिणींचा नेहमीच खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचा हा प्रवास कसा घडला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत एक आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. या आहेत साधना फडकर. त्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या उद्योगाविषयी आता सविस्तर माहिती छान गप्पांमधून जाणून घेऊया. नमस्कार साधनाताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुमचा एक आगळा वेगळा उद्योग आहे तो म्हणजे मिनिएचर गार्डन बनवणं. शिवाय पेपर पासून बास्केट्स बनवणं, बॉटल्सला वेगवेगळ्या प्रकारे सजवणं, हा उद्योग कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिनिएचर गार्डन म्हणजे नेमकं काय, काय ही संकल्पना आहे आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: पहिलेपासूनच मला झाडा फुलांची तशी खूप आवड होती. पण इंटरनेटवर स्क्रोल करताना दिसलं की मिनिएचर गार्डन म्हणजे आपण एखाद्या रस्त्याने जातो आपल्याला गार्डन दिसतं. तिथे गेट असतं, कंपाऊंड असतं, मात गेल्यावर पाथवे असतात, झुला असतो, मुलं खेळत असतात किंवा छोटी छोटी झाडं वेगळी लावलेली असतात. तर हे सगळं मिनिएचर फॉर्म मध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की इन्स्टेड ऑफ फ्लावर्स गिफ्ट अ होल गार्डन टू समवन.
0: बरोबर.
1: आणि ते पण लाईव्ह. हा बेसिकली कन्सेप्ट आहे कॅलिफोर्नियाचा. इंडियात आपल्याला दिसत नाही सहसा, पण आता माझ्या बरोबर बरेच जण नागपुरात पण करता आहेत. पण सुरुवातीला मी जे घरी असं बघून नेटवर बघून जे सुरुवातीला हळू घरात सजवायला लागले, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना आजूबाजूच्या

0: मैत्रिणींना ते खूप आवडायला लागलं. मग साधना हे तू करून आम्हाला पण दे, खूप छान दिसतंय, असं करता करता मी समोर गेले.
1: बरं.
0: आणि पूर्ण गार्डन म्हणजे तुम्हाला छोट्याशा ट्रे मध्ये म्हणजे अगदी एक फुटाच्या एक वीत भर म्हणा, त्या ट्रे मध्ये तुम्हाला पाथवे दिसतो, बेंच दिसतो, कंपाऊंड दिसतं, छोटस झाड, त्याच्या खाली बेंच, त्याच्या खाली तुम्ही बसला, छोट्याशा चपला, डॉगी बसलाय बाजूला, किंवा गिटार आहे बाजूला, किंवा तुम्ही बगीच्यात बसून पुस्तक वाचताय. हे सगळं आपल्याला छोट्या म्हणजे एक वीतीच्या बरोबरच्या ट्रे मध्ये किंवा छोट्याशा पॉट मध्ये आपल्याला करता येतो.
1: अवघड असेल हे करणं पण.
0: आता जी गोष्ट आवडते ती आपण अवघड नाही म्हणू शकत, पण पेशन्स नक्कीच हवेत.
1: कारण मोठ्या रूपाचं छोट्याशा रूपामध्ये ते तुम्हाला करून दाखवायचं आहे. आणि साधारण ते मला असं वाटायला फेअरी गार्डन किंवा ट्रे गार्डन असंही म्हणतात ना.
0: नक्कीच. हा, फेअरी गार्डन आणि ट्रे गार्डन मध्ये थोडासा फरक आहे. फेअरी गार्डन मध्ये तिथे ती राहते फेअरी, म्हणजे कपडे वाळतायत, भाजी तोडून ठेवली आहे, हे आपल्याला असं ती राहते तिथे असं लाईव्ह दिसतं, त्याला ते आपण फेअरी गार्डन म्हणतो. आणि ट्रे गार्डन म्हणजे जस्ट गार्डन आहे, तिथे कपडे वगैरे वाळत नाही आहेत, पाथवी आहे, झुला आहे, असं ह्या भाजी तोडून ठेवलेली नाही, चहाचा कप ठेवलेला आहे, म्हणजे ती फेरी बसली आहे बा, ती चहा पिऊन उठली आहे, हे आपण एक समजू शकतो की त्याला फेरी गार्डन. हा थोडासा फरक आहे.
1: आणि तुम्ही जेव्हा हे मिनिएचर गार्डन बनवत असाल तर तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरत असतील.
0: हो, आणि मी तर म्हणते की याला आपण स्ट्रेस बस्टर म्हणते मी, म्हणजे आपण जे काही काम करतो घरात थोडासा काय आपल्या प्रॉब्लेम्स असतात सगळ्यांच्या, त्याच्यातनं आपण हा स्ट्रेस बस्टर म्हणतो की मला ऑफिस आता मी थकले आहे, मी घरी येऊन जर माझं थोडस गार्डनचं काम केलं तर माझा स्ट्रेस कमी होतो, मी एकदम फ्रेश होऊन जाते. त्यामुळे कल्पकता तुमच्या डोक्याला चालना मिळते, हाताला चालना मिळते आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
1: नोकरी करता शिवाय आता व्यवसायही करायचं ठरवलं होतं तर थोडीशी धावपळ नाही झाली सुरुवातीला?
0: नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्ट्रेस बस्टरच आहे, धावपळ नाही. ज्याच्यात आवड आहे ना, जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळही मिळतो आणि धावपळ म्हणण्यापेक्षा आनंद मिळतो. आणि माझ्यासमोर असं खूप मोठं बजेट नव्हतं, टार्गेट नव्हतं की एवढं ह्याच्यात आपल्याला हे कम्प्लीट करायचंच आहे. म्हणजे एक हॉबी, एक छंद म्हणून मी जो सुरुवात केली त्यामुळे पहिले मला असं नव्हतं ना की 10 गार्डन्स मला आज सप्लायच करायचे आहे बा, त्यामुळे मला बर्डन, मला ऑफिसला माझ्या हॉस्पिटलला जायचं आहे तर मला बर्डन आहे बा, मी कसे 10 गार्डन सप्लाय करू, हा माझ्यासमोर प्रश्न नव्हता. मी माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या सवयीप्रमाणे हळूहळू जे समोर गेले आणि लोकांना आवडलं, लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच मी समोर गेले.
1: हो, मग पहिलं मिनिएचर गार्डन कसं बनवलं तो पहिला अनुभव ऐकायचा आम्हाला.
0: अगदी छान. खरं सांगायचं ना तर मिनिएचर गार्डनचे जे प्रॉप्स म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात ठेवायचा बेंच, त्याच्यात ठेवायचा छोटासा डॉगी, छोट्याशा चपला, किंवा पाईपलाईन, किंवा कंपाऊंड वॉल, किंवा झाडं, इव्हन तिकडला प्रदेश, तिकडलं वातावरण खूप थंड आणि छान आहे, त्यामुळे ते करायला त्यांना तिकडे म्हणजे मला सोपं वाटलं. आपल्याकडे त्या झाडांची निवड करताना मला पहिले झाडं घ्यायलाच खूप त्रासदायक झालं, पानांची निवड करायला मला थोडस शोधावं लागलं की छोट्या छोट्या पानांची झाडं मला कुठली मिळतील, ती आपल्या वेदरमध्ये टिकतील का, कोणा वेदरला ऊन लागतं, कोणत्या झाडांना ऊन अजिबात लागत नाही. मग हे सगळं करताना मी पहिले सुरुवात केली की आपली जी लॉनची लादी असते ती लादी आहे छोट्याशा मडक्याच्या भांड्यात म्हणा, किंवा जो दिवा असतो नवरात्रीला मोठा,
1: हो,
0: ज्याच्यात भरपूर तेल घालून दिवा 9 दिवस जळता येतो, त्या दिव्यात अक्षरशः मी पहिलं लॉनची लादी घालून ठेवली.
1: बरं.
0: आणि ती कर्मधर्म संयोगाने ती इतकी छान डेव्हलप झाली आणि मग मी त्याला असं एक त्याच्यामध्ये एक छोटस छिद्र करून एक छोटस झाड त्याच्यात खोचलो, ते पण झाड छान डेव्हलप झालं. आणि मग मी जसं म्हटलं मी एका हॉस्पिटलला काम करते, माझ्या तिथे बरंच कचरा म्हणा किंवा कॉरिगेटेड बॉक्सेस येतात, तर त्या नेटवर बघून मी एक छोटेशा छान चेअर तयार केल्या दोन, आणि त्या झाडाच्या खाली दोन चेअर ठेवल्या.
1: बरं.
0: तर ते लुक इतकं सुंदर होतं, तो फोटो माझ्याजवळ अजूनही आहे, ते गार्डन तर नाही ते सोल्ड आउट झालं. कधीच कोणाजवळ असेल ऐकत असतील तर प्लीज मला रिप्लाय करा, फोटो पाठवा. तर ते गार्डन मी असं समोर ठेवलं होतं सगळे घरातले, किती सुंदर दिसतंय, लॉन किती छान झालाय. म्हणजे आपण लॉनवरनं सकाळी चालतो पण त्या लॉनवरनं सकाळी हात फिरवायला आपल्याला मिळतोय की तुम्ही ती जी डिश जी आहे छोटीशी घराच्या कोपऱ्यात टेबलवर कुठेही ठेवू शकत होता ते मी समोर ठेवलं. आणि माझ्या मिस्टरांचे मित्र आले घरी की वहिनी तुम्ही हे किती सुंदर केलंय, त्याला तो कुठेतरी चालला होता म्हणे मला इथून बुके घ्यायचंय, तर तुम्ही हे मला देऊ शकाल का.
1: बरं.
0: की मला माझे खूप क्लोज मित्र आहे आणि

0: तो परदेशात राहतो आणि खूप वर्षांनी आलाय, तर त्याला हे मला देता येईल का? म्हटलं बिलकुल देता येईल. तर म्हणे तुम्ही केवढ्याला द्याल? म्हटलं तुमचं बुकेचं बजेट सांगा. मी आता हे पहिल्यांदा केलंय, मला याची प्राइस अशी काही सांगता येणार नाही, कारण मी खूप उद्योग म्हणून असं काही सुरू केलेलं नाहीये. तर म्हणा मला 500 रुपयाचं बुके घ्यायचंय, हे लाईव्ह आहे तर मी 500 रुपये देऊ शकतो. म्हटलं मोस्ट वेलकम, पहिल्यांदाच येते लक्ष्मी घरी येते नाही कशाला म्हणा. 500 रुपयाला तुम्ही पहिला ट्रे विकला.
1: अरे वा. आणि तिथून त्या व्यवसायाची सुरुवात झाली.
0: हो, हॉबी कम व्यवसाय तुम्ही म्हणू शकता. आणि मग मी त्याला सुरुवात केली.
1: बरोबर. आता हा मिनिएचर गार्डन तयार कसा करता, त्याच्या काही स्टेप्स असतील ना, तर त्याबद्दल सांगा ना.
0: पहिले म्हणजे आपल्याला छोटस सुरुवात करायची, ज्यांना त्यांनी छोटस आणि मातीचं भांडं घेतलेलं जास्त चांगलं, कारण माती पाणी पकडून ठेवते. प्लास्टिक आणि सिमेंट आणि सगळे मिळतात पण ते महागही जातात. तर छोटस मातीचं भांडं घेतलं. मी याच्यात ना कुठल्याही प्रकारची माती टाकत नाही, त्यामुळे कोकोपीट मिळतं, जे नारळाचं बुरा म्हणा किंवा भुशी म्हणा असं मिळतं. त्या कोकोपीट मध्ये पण बरंच काही थोडस टाकायला लागतं, आपलं मॅन्युअर असतं किंवा परलाईट म्हणून मिळतं. तर अशी ती माती तयार होते आणि त्या मातीत मग आपण झाडं जर लावली तर ती वॉटर कपॅसिटी त्यांची चांगली असते, त्या कोकोपीटची ऍब्सॉर्प्शन चांगलं असतं, त्यामुळे ते पाणी रोज टाकणं हा पण एक भाग असतो की लोकांना पाणी टाकायचा पण कंटाळा येतो. तर कोकोपीट मध्ये ही झाडं लावते मी. तर पहिले मातीचा ट्रे हवा तुम्हाला, त्याच्यानंतर कोकोपीट हवा, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सूट होतात झाडं ती झाडं याच्यात लहान पानाची. आणि तुमच्या डोळ्यासमोर एखादं गार्डन हवं की एक तुमच्या समोर एक त्याचा प्लान आउटलाईन हवी की कसं तुम्हाला ते
1: हवंय, एक्झॅक्ट कसं हवंय,
0: एक्झॅक्ट कसं हवंय.
1: बरं.
0: तर मुख्य गोष्ट मातीचं भांडं आणि कोकोपीट.
1: बरं.
0: आणि छोटी झाडं दोन तीन.
1: हो. आणि सजावटीसाठी म्हणा किंवा अशा कोणत्या वस्तू लागतात?
0: हा, सजावटीसाठी मी जर म्हणलं, आपण गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला झुला दिसतो, पाथवे दिसतो, छोट्या मोठ्या कुंड्या दिसतात, एखादा बेंच दिसतो, तर या गोष्टी तुम्हाला त्याला सजवायला लागतात, म्हणजे ते गार्डनचं लुक येतं.
1: हो. मग ह्या छोट्या खुर्ची म्हणा, टेबल म्हणा, मग हे तुम्ही स्वतः कट करता आणि बनवता?
0: पहिले मी विकत घेतले, पण एक बेंच, सुंदर बेंच, आणि मी ऑनलाईन तुम्ही आजकाल सगळेच बघू शकता, 2500-3000 मिळतो. मी 2500-3000 बेंच जर त्याच्यात टाकला तर ते माझं गार्डन कितीला कोण घेणार?
1: बरोबर.
0: म्हणून मग मी कागदाचे कट करून बनवायला लागले, पण कागद ओला होतो.
1: हो.
0: मग ते बेंच पण खराब होणार. मग त्याच्यासाठी मी टेलिफोनची वायर, जी मी म्हटलं ना कचऱ्यातनं कला, हे पण माझं फार मोठं ध्येय होतं, तर ते टेलिफोनची वायर मी रोल करून त्याच्यात झाडणीच्या काड्या लावून बेंच तयार केले.
1: बरं. म्हणजे कसं एक एक तुम्ही शिकत गेला?
0: शिकत, म्हणजे मला सुचवत गेले तेच लोक की बा इतकं महाग तू कसं करशील.
1: हो.
0: मग पण बेंच तर पाहिजे. गार्डन म्हटलं, नुसती झाडं लावली तर ते गार्डन नाही झालं.
1: बरोबर.
0: बेंच असला तिथे बसायला, एखादं बाकडं असलं तुटलेलं चालेल, पण बाकडं असलं तर तो तुम्हाला बेंच वाटेल. आर्च असायला पाहिजे मध्ये, की पाथवे मधनं तुम्ही जाताना आर्च आहे वरती, मग तिथून तुम्ही आत जाणार, तिथून वेल लटकतोय छान. हे सगळं बघायला मग मी ते टेलिफोनची वायर आणि केरसुणीच्या काड्या याच्यात ना मी ते बनवले.
1: बरं. मग साधारण किती दिवस लागतो एक मिनिएचर बनवायला?
0: आता तर मला अर्ध्या तासात बनतो.
1: अरे वा. सगळी तयारी होत असेल.
0: हा. तुम्ही जर तयारी करून ठेवली 15-20 म्हणजे तुमचा बेंच, त्याच्या अर्थात बेंच अर्ध्या तासात नाही बनतो, आता माझा तोही बनतो अर्ध्या तासात. पण हे सगळं शिकायला थोडासा तर वेळ लागतोच, आणि मी जवळपास बरेच दिवसापासून करते तर माझा हात बसून गेला आता.
1: बरोबर. तर आतापर्यंत असे किती मिनिएचर गार्डन बनवलेत?
0: बापरे, मोठा प्रश्न.
1: मोजले नाही कधी.
0: मोजले नाही कधी.
1: किती आकर्षक दिसतात ना ते.
0: हा. आणि लाईव्ह देताय तुम्ही कोणाला, आणि बुके देता तुम्ही फुलांचा, तो काय एक दिवस दोन दिवस पाण्यात टाकून 4 दिवस, पण हे पाणी टाकलं तुम्ही साधं तर 4 वर्षही राहू शकतं.
1: बरोबर. पहिला सेल तर तुमचा तो झाला, तो तुम्ही छान किस्सा सांगितला. पुढे मग आता जेव्हा हे तुम्ही तयार करत होता, लोकांपर्यंत ही कला पोहोचवणं गरजेचं होतं, मार्केटमध्ये तुम्हाला ते आणणंही गरजेचं होतं, कसं मग पुढे तुम्ही ते सगळ्या गोष्टी साधल्या?
0: सध्या सगळ्यात सोपा मार्ग आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक.
1: हो.
0: पण तरी ते ऑनलाईन माझ्या जनरेशनला तितकं सोपं नाही वाटत, कारण ते रोज रील बनवा आणि मग ते पोस्ट करा. आजकाल जेनझीचा हे खूप सोपं आहे आणि त्याला डिमांडही खूप आहे, चांगलं माध्यम आहे. पण मी एक्झिबिशन लावायला सुरुवात केली.
1: बरं.
0: एक्झिबिशन मध्ये लोक प्रत्यक्ष पाहतात, त्यामुळे त्याला जास्त रिस्पॉन्स मिळतो. तुम्ही फोटो रील्स

0: बघणार पण तुम्ही त्याला फील नाही करू शकत, हात लावून नाही बघू शकत. एक्झिबिशनला आलेले लोक, अगं बाई हे लाईव्ह आहेत का, तुम्ही किती सुंदर केलंय, मग हे कसं केलं, मग याला रोज पाणी टाकायचं का, म्हटलं लाईव्ह झाड आहेत तर पाणी तर रोज टाकावं. एक्झिबिशन्स मध्ये मला बराच छान रिस्पॉन्स म्हणजे मी एकही पॉट एखाद दुसरा पॉट घरी नेला.
1: अरे वा.
0: पण सगळे डॉक्टर्स लोक, मी डॉक्टर्स मध्येच राहते हॉस्पिटलला अटॅच असल्यामुळे, त्यांना खूप आवडलं. कधीही कोणी माझ्याशी बार्गेनिंग केलं नाही की हे एवढं महाग का, मग याची किंमत कमी करा, नाही केवढ्याला एवढा चला द्या.
1: कारण साहित्य पण आहे त्याला, मेहनत आहे तुमची,
0: कन्सेप्ट आहे.
1: हो,
0: तुम्हाला नर्सरीत 50 रुपयाचं झाड साधारण सहज मिळून जाईल.
1: हो,
0: पण ते 50 रुपयाचं झाड तुम्ही वर्षभर जर डेव्हलप करता, त्याला प्रून करता, प्रुनिंग करता, डेव्हलप करता, त्याला शेप देता, आणि माझं त्याच्या मागचं जे एफर्ट आहे, रिसर्च आहे एवढ्या वर्ष, कुठलं झाड मरतं, कुठलं पाणी कमी लागतं, या सगळ्या गोष्टीचे माझे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत.
1: बरोबर. थोडस झाडांविषयी जाणून घ्यायचंय ना की कुठल्या प्रकारची झाडं यामध्ये वापरली जातात.
0: आपल्या नागपुरात जी मिळतात, म्हणजे मी नागपूरला आहे तर नागपुरात जी नर्सरीत झाडं मिळतात त्याच्यात लहान पानं ज्याची आहेत,
1: बरं,
0: बारीक बारीक पानं ज्याची आहेत तीच झाडं लावता येतात. आणि कुफिया म्हणून आहे, त्याला खूप छान आहे, व्हाईट लव्हेंडर मिळतं, ते खूप लहान झाड आहेत. बरीचशी झाडं आहेत छोटी छोटी, इवन ही आपली जी बागड असते पिवळी सगळीकडे लागलेली असते, डुरांटा म्हणतात त्याला, ती झाडं आरामात मिळतात आणि त्याची पानं खूप लहान असतात आणि त्याला काहीच मेंटेनन्स ॲज सच लागत नाही, त्यामुळे ती झाडं बारीक पानं ज्याची आहेत लहान लहान तीच आपण
1: वापरू शकतो. बर, आता ही झाडं थोडी पुढे वाढतही असतील पण आता त्याचा मिनी लुक तर आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, मग झाडांची छाटणी करणं पण येतं का?
0: प्रश्नच नाही. तुम्हाला प्रुनिंग म्हणजे आपण बोन्साय नाही करत आहे, आपण मुळं नाही कापत आहे, तो एक आणखी डिफरंट पार्ट आहे.
1: हो,
0: मी फक्त वरून प्रुनिंग करते. माझ्याकडे 35 वर्ष 40 वर्षाचे वड आहेत,
1: बरं,
0: ज्याच्या मी रूट्सला हात नाही लावलाय, ते मला थोडस खटकतं की मी मुळं कापते.
1: हो,
0: चांगली एक संकल्पना आहे जापनीज लोकांची, पण ते मला नाही जमत की मी कोणाची मुळं छाटते. मी वरून प्रुनिंग करते फक्त,
1: बरं,
0: त्यामुळे वरून वाढू देत नाही त्यांना, ते ऑटोमॅटिक बोन्सायचं रूप येतं. अर्थात वरून छाटणं म्हणजे पण मला जमत नाही, पण त्या झाडाला तो लुक द्यायचा आहे तर मला थोडस मन घट्ट करून कापावे लागतात झाड.
1: हो, म्हणजे तुम्ही इतकं छान वर्णन करून सांगताय ना की डोळ्यापुढे ते मिनिएचर गार्डन आलं आणि केव्हा एकदाच खरेदी करतो असंही मनामध्ये विचार आलेला आहे.
0: येऊ शकता माझ्या गॅलरीला.
1: खूप छान. बरं, आता पावसाळ्यात उन्हाळ्यात असं काही ऋतूनुसार विशेष काळजी घ्यावी लागते का याची?
0: हो, आता हे छोटासा पॉट आहे त्यामुळे दो पावसात ठेवलं तर त्यातली माती सगळी निघून जाईल. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात आपण कोकोपीट टाकतो, माती नाही टाकत. मग ती पाणी झालं तर ते कोकोपीट असं थोडस सडल्यासारखं होऊन जातं, मग ते पानं मुळं पण सडतील, मग झाड खराब होईल. उन्हाळा सुरू आहे, अति ऊन आहे, त्यामुळे त्याला थोडस सावलीत घेतलेलं बरं होईल. थोडीशी काळजी जी जनरल, ही खूप मोठी नाही आहे पण जनरल अशी खूप मोठी काळजी नाही. हिवाळ्यात आणि तर छानच असतात. इनफॅक्ट या दिवसात सुद्धा काही काही झाडं खूप छान होतात, त्यांना जर रात्रीचं पाणी दिलं आणि सकाळचं ऊन कमी केलं तर छान होतात झाडं.
1: आणि थीमनुसारही अनेक ऑर्डर्स तुम्हाला आले असतील.
0: नक्कीच, कोणाची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. माझा तर एका क्लायंटनी आजोबांची 90वी होती,
1: बरं,
0: तर त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायला त्यांनी 50 पॉट्स घेतले माझ्याकडनं. ते माझ्यासाठी डिफिकल्ट होते, कारण नर्सरीतनं तुम्ही 50 कुंड्या उचलाल ना ते सोपं आहे, कारण त्यांच्याकडे नुसतंच कुंड्या आहे, पण मला विथ थीम द्यायची होती आणि ती झाडं डेव्हलप व्हायला जवळपास महिना तरी लागतो, तर महिनाभर मला ती 50 कुंड्या सांभाळायचं,
1: बरं,
0: हे माझ्यासाठी थोडासा टास्क होता. पण खूप छान वाटलं, त्या आजोबांनी मला खूप आशीर्वाद दिले.
1: वा वा वा.
0: आणि त्यांच्या 50 मित्रांना त्यांनी ते सगळ्यांनी आपल्या हाताने थरथरत्या हाताने छान छोटस पॉट होत पण ते दिलं.
1: बघा ना, म्हणजे तुमची आवड छंद होता, छोट्याशा कल्पनेतून तो व्यवसाय सुरू झाला आणि हे करताना नक्कीच तुम्ही मदतीचे हात तर घेतच असाल ना?
0: हो, मदतीच्या हाताशिवाय काहीच होत नाही. पण मी बाहेरून हायर करण्यापेक्षा आपल्या घरी 4 बायका काम करतात. मग तुझी मुलगी आहे का घरी, का मी पाठवतेस का तिला, मी आज काम करीन, पैसे हातात देईन, महिनाभर नकोय मला, पण आज काम करे, 4 दिवस काम कर, मग तुझ्या डेली बेसिसवर तुला जे पटेल शिकायलाही मिळेल आणि तुझंही काम होईल. आणि मी नागपुरात जे गार्डन क्लब आहे किंवा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, त्यांच्या ज्या लेडी एंटरप्रिनर विंग आहेत, त्यांच्या एक्झिबिशन्स लागतात, त्यांच्यात मी त्यांना सांगितलं ही हे पर्टिक्युलर 4 पॉट्स किंवा 10 पॉट्स माझ्या बाई

0: ज्या मुलींनीच केलेले आहेत
1: बरं,
0: तर त्याच्यासाठी तुम्ही जितकं मॅक्झिमम पेमेंट करू शकाल की जेणेकरून मी ते तिला देणार आहे, कारण त्याचा तिचा उत्साह वाढेल आणि ती मोठी होईल की बा चल आम्हाला हे करून पैसा मिळतोय.
1: बरोबर,
0: तर मला हे करायला अजून आवडेल, तयार
1: हो. म्हणजे आपणही काम करतोय, आपल्यालाही पैसा मिळतोय आणि आपल्या या कामातून इतरांनाही काहीतरी पैसा मिळतोय, रोजगार मिळतोय, ही किती आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि सगळं घर संसार नोकरी सांभाळून तुम्ही हा उद्योग करताय, ही पण एक जमेची बाजू झाली. मोठ्या बागेच्या तुलनेमध्ये मिनिएचर गार्डनचे काय फायदे आहेत, तुम्ही काय सांगाल?
0: बागेत फिरायला सगळ्यांना आवडतं, बाग छान वाटते, सगळ्या कॉलनीत बाग हवी. पण तीच बाग जर आपण आपल्या घरी घेऊन आलो, कुठं खिडकीत ठेवू शकलो, टेबलवर ठेवू शकलो, त्याच्यात एक फॅमिली इन्व्हॉल्वमेंट आपण करू शकतो. समजा एखाद्या फॅमिलीन, छोट्याशा फॅमिलीन ठरवलं की आपण मिनिएचर गार्डन करू, तर लहान मूल इन्व्हॉल्वलेलं, आज मातीत तर हात जातच नाही आजकाल कोणाची, ही माती नाहीच आहे, पण एक फॅमिली बॉन्डिंग की चला आपण मिनिएचर गार्डन तयार केलं, जे बाहेर नाही करू शकत आपण. बऱ्याच फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे गार्डन हा प्रकार गेला आहे, पण घराघरात छोट्या छोट्या कुंड्या दिसतात आपल्याला, पण कुंड्यांच्या ऐवजी आपण जर गार्डनच आपल्या टेबलवर ठेवू शकलो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लॉनवरनं हात फिरवू शकलो सकाळी उठून, जर आपल्या बाल्कनीत एखादं ट्री, छोटंसं ट्रे गार्डन असेल तर किती आनंद
1: हो ना. फ्लॅट सिस्टम होत चाललेली आहे, अंगण कमी
0: होत चालले, हो,
1: तर अशा वेळी हा एक खूप छान पर्याय आहे आणि म्हणूनच तुमच्या या बिझनेसला एवढं डिमांड आहे.
0: हो.
1: कारण लोकांना आवड आहे, लोक निसर्गाच्या जवळ जायला बघतायत आणि कदाचित तुम्हालाही निसर्गाची आवड आहे. कुठेतरी निसर्गामध्ये होणारा हा कचरा आहे, त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी यासाठी तुम्ही अजून जो पुढचा प्रोडक्ट बनवता त्याविषयी आता घ्यायचं आहे. पण इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: लगेच आगळले.
1: बरं, ऐकूया हे गीत.

0: पर्यावरणाला घातक आहे पण तुम्ही त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करत आहात, तर हे आता आपण जाणून घेऊया ना. तर पेपर बास्केट्स बनवण्याची कल्पना कशी सुचली, काय त्यामागची स्टोरी आहे?
1: न्यूजपेपर बास्केट्स हा पण सुद्धा एक रशियन बास्केटरी खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बघितली रशियन बास्केट्स तर ती तुम्हाला वाटणारच नाही ती न्यूजपेपरची आहे आणि ती पाण्यात बुडवता पण येते.
0: बरं,
1: पण त्यांच्याकडे जे खूप सारे ते केमिकल्स वापरतात ते मला नव्हते वापरायचे. आणि सिनियर सिटीजन त्यांच्याकडे मिनिएचर गार्डन आणि न्यूजपेपर बास्केट्स मध्ये बिझी आहे. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, याच्यात न गुंतता ते सगळे लोक मिनिएचर गार्डन आणि बास्केटरी मध्ये तुम्ही बघाल, कोणी यंग मुलगी नाही आहे, सगळे म्हातारे लोक आहे. त्यांनी अल्झायमर सारखे रोग नाही होणार, तुमचे ब्रेन इतके ऍक्टिव्हेट राहतो त्या कामात, त्यामुळे तुम्हाला काही त्रासच. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करताना माझा पण बॉस मला नेहमी म्हणायचा की साधना तुला अल्झायमर कधीच होणार नाही, कारण तू सतत बिझी आहेस. तर त्या न्यूजपेपरच्या बास्केट्स पण मी त्या रशियन बास्केटरी प्रोजेक्टवर बघितल्या आणि इन्स्पायर होऊन एक दोन ट्राय करून बघितल्या. पहिले तर माझे 10 न्यूजपेपर वाया गेले कारण त्या मला ट्यूब्सच बनवत येत नव्हत्या. कारण ट्यूब्स बनवणं पण एक थोडासा टास्क आहे.
0: बरं,
1: आणि एक दोन 10 तुमच्या बनतील पण त्या इव्हन बनायला पाहिजे. त्या इव्हन बनल्यावरच तुम्ही त्याची बास्केट विणायची आहे.
0: बरं,
1: ती बास्केट विणल्यावर त्याला रंग द्यायचा, आधी रंग द्यायचा ट्यूब्सला की नंतर रंग द्यायचा ते बघता येईल. तर ती पहिले ट्यूब्स बनवायच्या आणि मग ते मला बघून आवडलं पण मग त्याला शेप कसा द्यायचा हे कळत नव्हतं. पण मग डाय ते लोक जे बनवत होते, मग आपल्या घरी जो डबा आहे, जे भांडं आहे, जी घागर आहे त्याच्यावर विणून मी ते सुरुवात केली.
0: आणि मग याला काय अजून साहित्य लागलं?
1: काहीच साहित्य नाही, फक्त न्यूजपेपर आणि ग्लू.
0: बरं,
1: आजही माझ्याकडे 15 वर्षाची तयार केलेली न्यूजपेपरची बास्केट आहे, तुम्ही बघू शकता.
0: बरं,
1: त्याच्यात मी 10 वर्ष जवळपास हॉस्पिटलमध्ये माझा टिफिन आणि पाण्याची बाटली, एखादं फळ, नॅपकिन हे कॅरी केलेलं आहे.
0: कशा पद्धतीने याची मागणी यायला लागली साधारणतः या गोष्टीची?
1: पहिले तर लोकांना खरंच वाटलं नाही की हा फक्त न्यूजपेपरच्या बास्केट आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीतरी तार असेल किंवा काडी असेल, मग ती अशी कशी राहते. थोडस लोकांचं एक टेंडन्सी आहे की ही तर न्यूजपेपरची बास्केट आहे, मग एवढी महाग का? पण त्याच्या मागचं माझं जे मेहनत आहे, रिसर्च आहे, एवढा पेशन्स आहे, त्याचे पैसे मी घेते. पण मग मी तेच समागाशी म्हटल्याप्रमाणे एक्झिबिशन मध्ये लावले तर त्या पण लोकांनी उचलल्या. पण याच्यासाठी ना टिपिकल एक आवड किंवा त्या कलेला जाणणारी व्यक्ती पाहिजे. मग न्यूजपेपरची तर बास्केट आहे, मग ही 100 रुपयाला कशाला विकताय तुम्ही? साधा न्यूजपेपर तर, अरे पण तो न्यूजपेपर मी कन्व्हर्ट केलाय त्या बास्केट.
0: बरोबर,
1: त्याची पोच असणारे लोक ते बरोबर घेतात.
0: आणि हस्तकला आहे ती, हस्तकलेची किंमत असतेच ना,
1: हँडमेड वस्तू तुम्हाला महागच मिळणार.
0: बरोबर, मग वेगवेगळ्या आकाराचे बास्केट बनवले का?
1: खूप खूप, ट्रे पासून तर पर्स पर्यंत, किंवा इवन तुम्हाला फ्लावर बुके द्यायचा आहे ते इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही त्या बास्केटमध्ये ठेवून फळं देऊ शकता. म्हणजे परडी जी म्हणतो आपण तशी ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, इवन कॅन्डल स्टँड आहेत, न्यूजपेपरचा स्टँड आहे मोठ्या मोठ्या, म्हणजे तुम्ही खराब कागद किंवा खराब पेपर घरातले त्याच्यात टाकू शकता, असं डस्टबिन म्हणतो आपण त्याला, ती पण, पण सुखी, त्याला फक्त पाणी नको लागायला, म्हणजे पाण्यात बुडायला नको. अशा खूप प्रकारच्या केलेल्या आहेत त्या. पण माझ्याजवळ 23 ते 24 प्रकारच्या बास्केटचे प्रकार आहेत.
0: अरे वा, आणि कचऱ्यातून कला हा तुमचा आवडीचाच प्रकार आहे ना. कचरा घराच्या बाहेर असा जायलाच नको, कसा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेऊ शकू हा तुमचा उद्देश होता. वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स असतात, त्यालाही तुम्ही छान पद्धतीने डेकोरेट केलं, त्याबद्दलही जाणून घ्यायचंय.
1: मी ना 3 R वर काम करते, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. एक तर रिड्यूस करायचंय तुम्हाला कचरा, रिड्यूस झाला की तो रिसायकल करता येतो आणि रिसायकल केला का तो रियूज होतो. तर खरं सांगायचं तर घरातलं तुम्ही काहीही फेकलं नाही तरी चालतं. म्हणजे मी अंड्याच्या टर्फला पासून आपण कामी आणू शकतो. तर मी वाईन बॉटल्स किंवा आपली केचपच्या वगैरे बॉटल्स येतात ना, त्या आपण तुम्ही ऑल्टर करू शकता. म्हणजे त्याच्यावर डेकोपाज नावाचा एक पेपर येतो, आजकाल सगळ्या मुलींना माहिती असावं, डेकोपाज नावाचा पेपर येतो, तो त्याच्यावर आपण लावू शकतो. पण ते लावता लावता मी परत नेटवर बघितलं तर फेरी बॉटल्स गार्डनचाच मी त्या बॉटल्सवर युज केला. म्हणजे फेरीचे डोअर्स म्हणा, त्याच्यात 4 खिडक्या, मग त्या खिडक्यांवर वेल चढलेला, त्या वेलावर छोटीशी बग बी, छोटस फुलपाखरू, हे सगळं

मैत्रिणींनो, आपण ऐकता आहात तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांच्या सोबतचा संवाद. साधनाताई, मिनिएचर गार्डन बद्दल खूप छान सुरुवातीला तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक कला तुमच्या मध्ये आहे, तुम्ही छान न्यूजपेपर बास्केट्स बनवता, विविध वेगवेगळ्या बाटल्या आहे त्याला तुम्ही सुंदर पद्धतीने डेकोरेट करता, थर्मोकोल ज्याच्यावर आता बॅन आलं आहे किंवा ते

0: कल्पना मग माझ्या डोक्यात येतात आणि अजूनही येतात आणि मी रोज वेळ मिळाला की अजूनही त्या बॉटल्स करते. एखादी मैत्रीण परदेशात ना आली, आजकाल सगळ्यांच्या घरी सगळी सुबत्ता आहे
1: बरोबर,
0: प्रत्येकाचा चॉईस असतो, कपडे नको, कोणाला दागदागिने भरपूर असतात आणि थोडासा पर्सनल इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ दॅट मी जर एखादी तिला बॉटल दिली तर ती आनंदाने घेते
1: बरोबर.
0: म्हणजे एखाद्या लग्नात जर मी म्हटलं ना, आजकाल लिहितात ना काही, तुमचा आशीर्वादच हवा, पाकिट नको, फुलं नका आणू, काही नका आणू, पण मी माझ्या हातचं ट्रे गार्डन नेलं, एखादी बॉटल नेली किंवा एखाद्याच्या घरचा वास्तू आहे त्या बॉटलला जर मी घराचा आकार दिला तर तो वास्तूला माझ्याकडनं नक्की ऍक्सेप्ट करणार की हे तू बनवलंय साधना म्हणून मला दे, बाहेरून विकत नाही आणलेलं आहे.
1: मग याला काय साहित्य लागतं हे जे तुम्ही
0: बॉटल्सला? तर विशेष काही साहित्य म्हणजे तुम्ही मॉड्युलर क्ले म्हणून येतो त्याचं करू शकता, पण तोही खर्चिक भाग झाला. घरात येणारा खरडा तुम्ही त्याला छान आकार देऊ शकता खिडक्या दरवाजांचे, आणि त्याच्यावर तुम्ही साधा ग्लू लावला तर तो छान टिकतो, म्हणजे फक्त पाण्यात नाही बुडली पाहिजे परत. पण क्ले जर असला तो लावला तर मग ती बॉटल एकदम छान दगडासारखी बनते आणि वर्षानुवर्ष टिकू शकते.
1: आणि आपण आपले आवडीचे रंग त्यात भरायचे,
0: रंग भरायचे, खिडक्या आतमध्ये लाईट टाकता येतो. ती पण एक थीम होते, फेरीचे गार्डन घर. त्या पण बॉटल्स माझ्या खूप सोल्ड आउट होतात, छान रिस्पॉन्स मिळतो.
1: म्हणजे तुमची ही आवड छंदात रूपांतर झाली आणि आता उद्योगामध्ये, तर कसं वाटतं, काय समाधान मिळालंय तुम्हाला यातून?
0: पैसा जरी खूप नसेल मिळाला तरी खूप समाधान वाटतं की लोक मला अप्रिशिएट करताय. पैसा मिळतोच मेहनतीला ज्यांना माहिती आहे, जे ओळखतात मला, किंवा ज्यांचा म्हणजे तुम्ही घेतली, तुम्ही आणखी दोघांना सांगितलं की बा मला यांनी दिली बरं, तर त्या माझ्याकडे येणार आणि मला तुम्ही तुम्ही नाव सांगितलं बा माझ्याकडे आणि असं असं. तो आनंद पैशात मिळण्यासारखा नाही आहे, खूप मोठा आहे.
1: तर मग आमच्या मैत्रिणींना काय सांगाल की त्यांच्याही मनामध्ये कदाचित एखादा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल?
0: मी बोलल्याप्रमाणे पेशन्स खूप जरुरी आहेत, कारण मला सगळेजण म्हणतात की साधना तुझा उद्योग तर आहे पण तुझी पॅशन आहे. पण मला असं असं वाटतं की गृहिणींनी करायला हरकत नाही, त्याच्याबरोबर प्रत्येक लहान मुलाच्या किंवा मुलींच्या कॉलेज गोईंग मनात एक बिंबवावं की बा प्रत्येक गोष्ट कोणाला गिफ्ट द्यायची आहे तर बाहेर जाऊन ती विकत आणण्यापेक्षा स्वतः तयार करून द्या
1: बरोबर,
0: त्याच्यात तुमचा पर्सनल टच राहील आणि मनी मॅनेजमेंट मुलांना कळेल. किंवा प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा घरातल्या वस्तूंनी, म्हणजे न्यूजपेपर बास्केट पण घरची बनू शकते, तुमच्याकडे काही जे पॅकेजिंग, फ्रीज आलं, टीव्ही आला, त्याच्याबरोबर जो थर्मोकोल येतो त्याची आपण छान विविध प्लांटनर बनवू शकतो, अगदी 2, 3, 5, 10 रुपयापर्यंत. त्याला काही खूप खर्च लागत नाही आणि ते जर तुम्ही कोणाला गिफ्ट केले, किंवा तुमच्याकडे सॉसची बाटली आहे ती रिकामी झाली, त्याच्यावर जर तुम्ही थोडेसे कागदाचे दरवाजे खिडक्या करून लावले, ती जर कोणाला गिफ्ट दिली तर ती नक्कीच कोणाच्या लक्षात राहील.
1: थर्मोकोल विषयी तुम्ही आता बोललात, त्यावर थोडा प्रकाश टाका ना.
0: हो, थर्मोकोलचे पण म्हणजे आपण हा घातक आहे खूप, तो कुठेच कुजत नाही, सडत नाही, काहीच नाही, आणि प्राण्यांच्या पोटात गेला गाई वासरांच्या ते तर प्रचंड
1: हानिकारक
0: आहे. त्या थर्मोकोलचे मी प्लांटनर्स करते, त्याला पण दरवाजा खिडकीचा असा आकार देऊन समोर छान घर देऊन, ते पण माझ्याजवळ आहेत आणि छान घरा बाजूने असे वेल लोंबतायत, खिडकी दरवाजा लावला त्याला
1: बरं,
0: तर ते पण एक छान लुक येतं. तर त्या मी थर्मोकोल, हे पण मला असं मनातच सुचलं, हे कुठे नेटवर नाही आहे पण मला असं वाटलं की याचं पण आपण काही करू शकतो, म्हणून मी ते करत गेले. पण आणि ते अगदी 100, 150, 200, 300 रुपयाला मी विकते, कारण त्याच्यात माझं काही खूप असं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे 3 R वर मुलांनी जर काम केलं आणि आई वडिलांनी त्यांना सपोर्ट केला तर क्रिएटिव्हिटी पण होते, मनी मॅनेजमेंट पण होतं आणि एक फॅमिली बॉन्ड तयार होतो की आपण काहीतरी करून लोकांना दिलं गिफ्ट.
1: आणि पर्यावरणाचंही संरक्षण केलं जातं,
0: अगदी
1: कचरा होत नाही,
0: अगदी नक्कीच.
1: त्यामुळे प्रत्येकाने हा विचार केला तर नक्कीच एक छान स्वच्छ भारत देश आपल्याला बघायला मिळेल. आणि साधना, ते तुम्ही जेव्हा फिरायला जात असाल, आता आपल्या भारत देशात निसर्ग सौंदर्याची उधळण झालेली आहे, ठिकठिकाणचं सौंदर्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, आणि जेव्हा तुम्ही असं सीन सिनरी बघत असाल तसं प्रत्यक्षात तुम्ही ते मिनिएचर गार्डन मध्ये उतरवत असाल,
0: नक्कीच आवडतं कुठलं काही बघितलं,
1: त्यामुळे तसं थीम देऊन छान पद्धतीने ते तयार होत असेल. तर असा एक आगळावेगळा उद्योग आम्हाला कळलेला आहे आणि तुमची ही उद्योग भरारी पण आम्हाला ऐकायला मिळाली. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: तुम्ही मला इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला.
1: तर कार्यक्रमात जाता जाता तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया ना,
0: जब चली थंडी हवा.
1: बरं, ऐकूया हे गीत आणि धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत साधना फडकर यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, सृजनशील मनाच्या अंतरंगात दडलेली भावना कागदावर उतरते आणि कथा, कविता, ललित लेखांना आकार देते. यातून मग वाचनाची आवड असलेल्या संवेदनशील मनाला वाचनाचा आनंद मिळतो आणि प्रेरणासुद्धा मिळते. चला तर आपल्या साहित्यविषयी या मालिकेत आज ललितलेखाचा आनंद आपण घेणार आहोत आणि ललितलेख आपल्यासमोर सादर करीत आहेत डॉक्टर भारती सुदामे. ऐकूया तर.

Mayurare, panan ce madu gita gauni, temban ce padin upura banduni, rimajimanare a tala avarati, nartana karilayakara, mayurare, fulavita yere pisara. कपड्यांना इस्त्री करता करता मी जरा मोठ्यानंच गुणगुणत होते. गुणगुणत कसले, अगदी गद्यातच गाण्याच्या ओळे आठवत होते. तो शेजारी लॅपटॉपवर काहीतरी करत असलेली लेख म्हणाले, अय्या किती सुंदर शब्द आहेत, गाण्याची चालही सुरेख असेल ना. अर्थात अगं किती म्हणून सांगू. नको नको, तू म्हणू नकोस. गीतकाराला पश्चाताप व्हायचा गाणं लिहिण्याचा विचारा. पुरे हा, मला माहीत आहे गाता नाही येत ते, पण मी म्हणणारच नव्हते, ऐकवणार होते मोबाईलवर. मी जरा नाराजीनेच म्हटलं, आता असू दे. गंमत केली ग, ऐकव ना, किती छान शब्द आहे, ऐकव ना प्लीज. आणि नुपूर म्हणजे काय, पैंजण ना. कल्पना पण किती छान आहे ना. थेंबांचे, पाण्याच्या थेंबांचे पैंजण बांधायचे, वा. ऐकव ना प्लीज. मग माझा नाईलाज झाला आणि मी गाणं लावलं. अंबरातीला निळ्या घनांची शपथ तुला मयुरा रे. लेख तल्लीन होऊन गाणं ऐकत होती आणि माझ्या मनापुढे पिसारा फुलून थुईथुई नाचणारा मोर येत होता. लहानपणापासून नाचणाऱ्या मोराचं मला आकर्षण होतं. मला वाटतं तसं ते सगळ्यांनाच असावं. दिल्ली, आग्रा, राजस्थान इथं खूप मोर असतात. आपल्याकडे कोंबड्या असतात तसे. रणथंबोरच्या अभयारण्यातही खूप मोर असतात म्हणे. कधीतरी जाऊ तिथं असं मनाशी ठरवलं. त्याला कितीतरी वर्ष उलटून गेले. मेघ आणि मोर यांचं काहीतरी नातं आहे हे मनावर लहानपणापासून बिंबलेलं आहे. अगदी आंब्याच्या वनात नचरे मोरा या बालनृत्यापासून. मी प्राथमिक शाळेत शिकत होते तेव्हा माझ्या मामांकडे

मोर होता, घरी पाळलेला. घराच्या बाल्कनीला पिंजऱ्यासारखी जाळी बसवली होती आणि ती रस्त्याच्या बाजूला होती. दुमजली बैठं घर होतं. जाता येता लोकांना तो दिसे आणि ते कितीतरी वेळ त्याच्याकडे बघत, मुलांना दाखवत उभे असत. मी विचारात हरवले. लेकही गाणं संपताच तिचं काम आटपून लॅपटॉप उचलून येते ग म्हणत निघून गेले. तरीही मी आपल्याच तंद्रीत. अचानक पावसाच तेथे टपाटपा पडू लागले आणि जाणवलं कितीतरी दिवसांची पृथ्वीची प्रतीक्षा संपली आणि आता ते जलधारांच्या वर्षावानं चिंब होणार. तिचाच गंध लिहालेला वारा साऱ्या सृष्टीत असा काही भिरभिरणार आहे की आपण त्या गंधानं धुंद आहोत की जलधारांनी चिंब आहोत हे स्वतः तिलाही उमजणार नाही. वातावरण असं काही मोहमयी झालं की आपोआपच गीताच्या ओळी ओठ्यावर येतात. मन पुन्हा गुणगुणायला लागलं पानांचे मधुगीत गाऊन. किती सुरेख कल्पना. मयुराच्या पायात थेंबांचे नोपूर बांधायचे आणि त्याला म्हणायचे पावसाच्या रिमझिम नादाच्या लयीवर तू नृत्य कर. मयूर हे नृत्य करू शकतो कारण त्याच्या मनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. मयुराच्या मनाला असते काही ओढ की त्याचा तो नैसर्गिक आवेग आहे. पण तसं बघितलं तर प्रत्येक आवेग हा नैसर्गिकच असतो ना. मनाला वाटणारी प्रत्येक ओढ ही नैसर्गिकच नाही का. मानवी मन जरा जास्तच निसर्गाकडे धावणार आहे. त्याच्या मनाची ओढ जिथं तिथं जाणवते आणि लक्षात येते. ही ओढ नसेल तर कुठलीच कला निर्माण होणार नाही. व्यक्त होण्याची ओढ त्याच्या हातून कलेची नवनवीन दालनं उघडी करत असते. कधी ती चित्रकला असते, कधी नृत्यकला, कधी शिल्पकला, कधी गाणं तर कधी लिहिणं. अगदी सर्वदूर फुललेली सुंदर फुलं दिसली तरी मानवी मन त्यांच्याकडे ओढलं जातं. गंध आणि रूप दिसताच शब्द जन्म घेतात, मन पटकन म्हणतं सुमनांनो वा माझ्या संगे सुंदर झेले मधुगंधाचे, बकुल होऊन फुलेन मीही लेऊन लेडे ऋतुराजाचे. ऋतुराजाचं वसंताचं लेणं केवढं अद्भुत आहे याची जाणीव फुलांचे बहरलेले ताटवे बघितले की येते. हा सौंदर्याचा खजिना कोणी बरं लुटवला असेल. जिथवर नजर ठरेल तिथवर फुलेल्याचे बहरलेले पसरलेले ताटवे. जणू काही कोणीतरी रेखाटलेलं सुरेख चित्र. या सगळ्या रंगांची उधळण करायला आणले कुठून आणि कोणी हे रंग. आकाशाचा निळसर, काळसर, लाल, गुलाबी, केशरी आणि सकाळ संध्याकाळचा सोनेरी. त्यातून रात्री तारकांनी झळाळून उठलेला आकाश. आ त्यासाठी तर शब्दच नाहीत. जरा पाऊस पडला की जिकडं बघावं तिकडं हिरवळ पसरलेली. धरतीच्या हिरव्या रंगाच्या इतक्या विविध छटा आल्या तरी कुठून. आश्चर्यचकित व्हायला होतो आणि प्रश्न पडतो कोणाच्या कल्पनेतून प्रसवली असेल ही सुंदर सृष्टीची कल्पना. मन पुन्हा शब्द सुरांच्या जगात हरवतं. हरी भरी वसुंधरा नीला नीला ये गगन, उसपे बादलों की पालकी उड़ा रही है पवन. दिशाए देखो रंग भरी चमक रही उमंग भरी, एक किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है. तपस्वियों सी अटल है ये पर्वतों की चोटियां, ये सर्प सी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से खड़े हुए वृक्ष है देवदार के, बगीचे ये गुलाब के, गलीचे ये गुलाब के. ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है.

हे बघितलं, ऐकलं की वाटतं आपणही व्हावं चित्रकार आणि म्हणावं रंगांनो या माझ्या संगे, या कुलवा या स्वप्न धरेची, तुम्हा परी रंगून मीही होईन तुलिका रविवर्म्याची. खरंच होता येतं का आपल्याला जे व्हावंसं वाटतं ते, क्षणात एक तर क्षणात दुसरं? हो, होताच येत असेल. प्रत्यक्ष नसेल कदाचित, पण कल्पनेत तर नक्कीच. कारण आपल्या मनाला निसर्गानं ती शक्ती दिलीच आहे कल्पनेची, कल्पनेत रमण्याची आणि कल्पनेत स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करण्याची. त्या शक्तीच्या साह्यानंच तर केली आहे मानवानं इतकी प्रगती आणि घेतली आहे उत्तुंग भरारी, गगनाला गवसणी घालणारी. वैज्ञानिक शोध असोत, मानवी जीवन वाचवण्यासाठी केलेली धडपड असो, सागराचा तळ गाठायचा असो, उंच पर्वतांच्या रांगा पादाक्रांत करायच्या असोत, पृथ्वीच्या पोटात शिरून तिची अज्ञात रहस्य जाणून घ्यायचे असोत, किंवा अंतराळातले ग्रहतारे मोजायचे असोत, सगळं काही शक्य झालंय ते केवळ या महान शक्तीच्याच आधारानं, नाही का? कोणत्याही परिस्थितीत हार न मानता प्रगतीच्या दिशेने झेपावणं आणि ध्येय गाठूनच विसावा घेणं ही देखील याच मनाची क्षमता. नक्की कोण कोणाला प्रेरणा देतं? मानव निसर्गाला की निसर्ग मानवाला? त्या दिवशी सहज चार ओळी लिहून गेले. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. विहगांनो घ्या माझ्या संगे, उंच भरारी दिगांतरी. उठुनी मी ही राखे मधुनी, धुंडीन क्षितिजे नभांतरी. राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची ही शक्ती कोणाची? मानवाच्या त्या तरल कल्पनेची जी मयुराच्या पदी थेंबांचे नुपूर बांधायचा विचार करते. किती सामर्थ्य आहे! मनाच्या शक्तीचं मोजमाप करता येतं का? ज्याच्या मदतीनं सागराचा तळ शोधायचा, त्याच्या तळाशी जाता येतं का आपल्याला? गगनाला गवसणी घालणारी मानवी बुद्धी कशी आणि कुठे रमते हे सांगता यायचं नाही. कधी ती म्हणते, ताऱ्यांनो वा माझ्या संगे, लक्ष दीप घन तिमिरांतरी. तेवेन मी ही दिवली होऊन मना मनात उजळीत प्रीती. तर कधी तिला वाटतं म्हणावं शब्दांनो या माझ्या संगे, शब्दांनो या माझ्या संगे, अर्थाचा घेऊन चांदवा. होऊन कविता, होऊन कविता, गाईन मीही अंतरीचा भावनवा. किती गंमत आहे ना, जी बुद्धी, जी कल्पना, जी भावना आणि जी शक्ती सर्व काही निर्माण करू शकते, तीच त्या सगळ्याचा विध्वंस सुद्धा करू शकते.

ज्या बुद्धीच्या बळावर राज्य जिंकली गेली, जगानं सुखी व्हावं म्हणून नवनवीन साधनांची निर्मिती केली गेली, तीच बुद्धी जगाच्या विनाशाचा खल विचारही करू शकते, दुष्ट विचारही करू शकते. का होतं असं? सुंदर रंगांनी विनटलेली ही पृथ्वी एका लहानशा बॉम्बच्या स्फोटानं बेचिराख व्हावी अशी कल्पना कशी काय करू शकतो मानव? ही त्याची आई, ही त्याची धरती, त्याची पालन करती, पोषण करती, तिच्यावरच घाला घालण्याचा विचार का करतो तो? मयूर नृत्याच्या सुंदर मोहमयी कल्पनेनं सुरू झालेला माझा हा

कल्पनेनं सुरू झालेला माझा हा विचार प्रवास विध्वंसाच्या किनाऱ्यावर येऊन का थांबला? असंच आहे का आयुष्य? सौंदर्यात उत्पन्न होतं आणि विनाशात लय पावतं. लय पावणं म्हणजे खरंच विनाश आहे का? एकच जर कायम राहिलं तर नवीन, त्यापेक्षा चांगलं, त्यापेक्षा प्रगत, त्यापेक्षा सरस, त्याच्या पुढल्या कक्षेतलं, त्यापेक्षा उच्च प्रतीचं कसं निर्माण होईल? शाळेत शिकलेली आणि शिकवलेली सुद्धा एक कविता आठवली. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. बीज जब मिट्टी में मिल जाता है, उगता है वृक्ष धरती पर. खत्म होती है जब स्याही, उठता है अक्षर पत्र पर. काहीतरी नष्ट होतं तेव्हा काहीतरी निर्माण होतं. कष्ट करून, घाम गाळून आणि रक्ताचं पाणी करून शेतं पिकवणारा शेतकरी असो किंवा राब राब राबून कठोर पाषाणातून निर्गुण ईश्वराचं सगुण रूप साकार करणारा शिल्पकार असो, ते स्वतःच ईश्वर स्वरूप असतात. तसंही ईश्वराला इथेच तर शोधायचं असतं ना. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आरत पुकारी. अवती भोवती असुनी दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. भगवंत आपल्या हृदयात असतो, प्रत्येकाच्या अंतरंगी असतो, वाऱ्यात असतो, ताऱ्यात असतो, फुलांच्या गंधात असतो, पानांच्या सळसळीत असतो, रंगाच्या रंगी असतो, शब्दांच्या अर्थी रमतो, सुरांच्या स्वरात वसतो आणि प्रीतीच्या भावात दिसतो. मयुराच्या नर्तनात तर असतोच असतो. रात्रीच्या वेळी निळ्या नभाच्या गूढ पोकळीत जेव्हा नक्षत्रांची नक्षी उजळलेली असते, उंच उंच डोंगरात घननीळ त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो, हिरव्या रानी डोलणाऱ्या पिकांवर गुंजन करणारे भ्रमर मधुगट भरत असतात, पहाटे पहाटे जाई जुई प्राजक्ताच्या मुग्ध कळ्या उमलत असतात, तेव्हा साऱ्या जीवनाचं स्वप्न झालेलं असतं. मग आपणही म्हणतो, मैंने कहा फूलों से हसो तो वो खिल खिला कर हसती है, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई हंसने के लिए. मैंने कहा रंगों से रंगो तो वे जग सारा रंग गए, और ये कहा जीवन है भाई मेरे भाई रंगने के लिए. किती सुंदर सुरेख आणि सुरेल आहे हे जीवन. निसर्गाची अप्रतिम निर्मिती, किमया, जादूगरी, मोहिनी, काय हवं ते म्हणा. मला मात्र वारंवार अगदी सुरुवातीला आठवलेल्या नर्तन करणाऱ्या मयुराचे आभार मानायचे. त्यानंच तर उलगडला हा विशाल भावभावनांचा पट, अगदी त्याच्या फुलवलेल्या नृत्यासाठी पसरलेल्या विशाल पिसाऱ्यासारखा. मग मीही म्हटलं, लयकारा ये माझ्या संगे, लयकारा ये माझ्या संगे, घे गिरकी थिरकपदी. नुपुर होऊन झंकृत होईन, घे इन धाव परमपदी, घे इन धाव परमपदी.

नवीन विषयासह. आता मी तुमची मैत्रीण स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेअंतर्गत डॉक्टर भारती सुदामे यांचं ललित भाषण ऐकलं आणि त्याचा आनंद घेतलात. तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमासोबतच आजचं आपलं वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे आणि वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी वनिता मंडळ कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे. 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय. किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. यानंतर डॉ जयशंकर कुलतारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत. ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे. राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमता

संस्थेच्या एफ एम ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला.
सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक, लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या

0: विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 वाजता पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलं आहे. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. कोकण रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुविधा द्याव्या अशी खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्काराचं वितरण. पालघरमधल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुरस्कार प्रदान. आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीता चौरे.
3: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या रेल्वे प्रवासासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडून विविध मागण्या केल्या आहेत. तिकीट दलालांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ तैनात करावे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष एक्सप्रेससह अन्य गाड्या सुरू करावी अशी आग्रही मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. रखडलेली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करून या स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना आणि पीएम गतिशक्ती योजना यामध्ये समावेश करावा. तसंच राजधानी आणि वंदे भारतसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना सावंतवाडीचं थांबा द्यावा अशी मागणीही खासदार म्हस्के यांनी लावून धरली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींच्या विचारातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील संदीप धायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील भीषण विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यातील अवैध गावठी दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. यामध्ये गावठी दारू रसायन आणि वाहनांसह तब्बल 86,83,985 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने विजयाचे फाटक उघडले असून हा महायुतीच्या एकजुटीचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
4: पालघर जिल्ह्यातल्या जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एकात्मिक

0: सार्वजनिक आदिवासी विकास प्रकल्प हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानासोबत 5 लाख रुपयांचा धनादेश देखील देण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीची दखल घेत जवार प्रकल्पाचा हा गौरव करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर तब्बल 6 पादचारी उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने ई निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदसंधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आलाय. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेतपद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारं आणि बाजारात चांगली मागणी असलेलं हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांना देशातील प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील केवळ 5 खासदारांमध्ये त्यांची निवड झाली आहे. संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी कामगिरी आणि जनहिताचे प्रश्न ठामपणे मांडल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता सवरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मन बहुत बेचैन हो रहा है, कौन कौन से साथी बिछड़ गए पता नहीं.

मैंने नहीं तो

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी

यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले, तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन.
इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात

0: साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवा वाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्याच चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
2: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजार

0: च्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाऊ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा, माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले, तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का. देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा. आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला.

0: त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता, आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे, जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
0: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृषक आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृशल आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
0: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना

0: त्यांना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
1: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते, तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
0: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, की माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचलित जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात, गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे, गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली.

0: आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे, त्यांच्या पायाला फोड यायचे. पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, सर्व नेते सत्तेच्या

0: पदांवर आरूढ झाले. पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आव्हान केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास

0: भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आव्हान केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आत्ताच आपण ऐकलात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार होते नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी वाढली असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं

व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विविध क्षेत्रात राज्यानं केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी या बैठकीत मांडला. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडेभत्त्यात देखील वाढ करायचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्यानं अदा केली जाईल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे जनतेच्या प्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 53 उपकलम 2 जैन यांची बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी दराडे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असल्याने गीते यांनी माघार घेतल्याचं सांगितलं. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथं सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले आहेत. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली समाज माध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत

संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीनं होणार आहे. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. या संदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली आहे. पी व्ही सिंधूनं भारताच्या ईशरानी बरुहाचा 22-20, 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13, 21-15 असा पराभव करत उपांत्य पूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या फेरीत भारताच्या एम आर अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं न्यूझीलंडच्या मायकल ओवन आणि डायलन सोएड जसा या जोडीवर 21-17, 21-7 अशी मात करत अंतिम 8 जोड्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. मात्र किरण जॉर्ज, सनित दयानंद तसंच तरुण मन्नेपल्ली हे भारतीय बॅडमिंटनपटू आपापल्या वैयक्तिक सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यामुळे भारताचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: या नंतरचा कार्यक्रम 6:15 वाजता.

0: वार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजपासून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे किंबहुना जागतिक फुटबॉल स्पर्धेचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. या स्पर्धेचा ज्वर सामन्यागणिक चढतच जाईल, पण त्याआधी स्पर्धेविषयी, स्पर्धेतील खेळाडू, सामने आणि इतर काही पैलूंचा आढावा ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया क्रीडा पत्रकार विनायक राणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, यंदा 11 जून पासून वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते. हा खेळ आणखी सर्वदूर पोहोचावा यासाठी फिफाने यंदा जास्त संघ सामावून घेतलेत, म्हणजे अर्थात त्यासाठी त्यांचं खूप अवघड असणारा क्वालिफाईंग पात्रता फेराही झाल्याच. यंदा एकूण किती संघ असतील सर, तुम्ही आपल्या ऐकणाऱ्यांना सांगू शकाल, आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल त्याबद्दल?
2: फिफा म्हणजे जागतिक फुटबॉल महासंघ. जगभरातील जवळपास 200 अधिक देश हे फिफाचे सदस्य आहेत आणि हे सगळ्या देशांचे संघ हे फिफाच्या वर्ल्ड कपच्या पात्रता फेऱ्यांमध्ये खेळतात. सो फिफाचा वर्ल्ड कप हा खरोखरीच विश्वचषक वर्ल्ड कप आहे. आता 1998 पर्यंत त्यावेळेला 24 संघ सहभागी होत होते वर्ल्ड कपला. त्यानंतर या संघांची संख्या वाढवून ते 32 संघ करण्यात आले. यामागचा फिफाचा हेतू हाच असतो की जगभरात फुटबॉल हा लोकप्रिय आहे, तो जगभरातला सर्वाधिक लोक

0: लोकप्रिय खेळ आहे, द मोस्ट ब्युटिफुल गेम म्हणून ओळखला जातो. पण या लोकप्रियतेबरोबरच जगातल्या सर्व खंडांमधल्या अधिकाधिक संघांना मुख्य वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी 1998 ला 24 ओव्हर 32 संघ करण्यात आले. 98 ते आता 2026 पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 32 संघांची स्पर्धा होती. आता ते वाढवून फिफाने 48 संघ यावेळेला पात्र ठरवले आहेत, पात्र केले आहेत वर्ल्ड कप साठी. त्यामुळे कारण ती 30-32 दिवसाची स्पर्धा असायची, ती आता 40 दिवसांची स्पर्धा होतीये. त्यामुळे मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस सुद्धा 104 मॅचेस झालेल्या आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 7 मॅचेस खेळायला लागायचे, म्हणजे ग्रुप मधल्या प्लस नॉकआउट, त्या आता 8 मॅचेस खेळायला लागणार आहे. सगळीच ही व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्याचा फायदा हा मी मगाशी म्हणलं तसं फिफाचे सदस्य असलेल्या प्रत्येक खंडातील देशांना झालेला आहे. त्याच्यातला अगदी छोटा संघ वर्ल्ड कप साठी पात्र ठरू शकलेला आहे. म्हणजे एकीकडे ब्राझील सारखा संघ की जो आतापर्यंत सगळ्या फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरला आहे, सर्वाधिक 5 वेळा त्यांनी विजेती पदक पटकावलेली आहे. त्याच्याच जोडीला 4 डेब्युटंट म्हणजे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारे संघ हे पात्र ठरलेले आहेत. फिफाच्या नियमानुसार यजमान संघ हे ऑटोमॅटिक पात्र ठरतात, परंतु गेल्या 2 वर्ल्ड कप पासून गतविजेते असतात त्यांना सुद्धा पात्रता फेऱ्यांमध्ये खेळायला लागतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही कतारमध्ये 2022 ला अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला आणि आता 26 ला त्यांचा प्रवेश निश्चित झाला, अजिबात होणार नाही. किंबहुना इटली सारखा 4 वेळा वर्ल्ड कप जिंकलेला संघ यंदा बोस्निया कडून पात्रता फेरीत गारद झाला आणि तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही. सो या अशा सगळ्या जंती जंती आणि आव्हानं या पात्रता फेऱ्यांमध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप असा हा ठरतो.
1: बरोबर सर, तुम्ही आता बोललात त्याच्यावर आपल्याला माहितीच आहे आणि आपण अनेकदा ऐकत असतो की मला वाटतं जगभरातला सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार किंवा खेळ म्हणता येईल तर फुटबॉल असेल. कारण की जसं त्याच्या मुख्य स्पर्धांना जेवढा रिस्पॉन्स मिळत असतो, जेवढा पब्लिक ते बघत असतं, तसाच रिस्पॉन्स त्यांच्या पात्रता फेरीच्या सामन्यांनाही मिळतो. जसे काय ते वर्ल्ड कप मधलेच काहीतरी सामने आहेत असं, आणि तेवढा पूर्ण ती एक मोठी आव्हानात्मक फेरी पूर्ण करून केप वर्दे सारखा एक संघ वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच पात्र ठरतो. पोर्तुगीजांच्या अंमलाखाली 5 जुलै 1975 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्यांचा किलोमीटरचा जो आकार आपण बघितला तर साधारण 4033 एवढाच आहे. मला वाटतं आपल्याकडनं उत्तराखंड त्यापेक्षा आणखी जास्त लांब असावं. एवढं सगळं असूनही या संघाने क्वालिफाईंग मध्ये खूप सरसावलेल्या संघांना मागे वगैरे आणि ते पुढे आले. ह्या संघाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आणि जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की 4 संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत, त्या संघांबद्दल तुम्ही
0: थोडस अगदी योग्य उल्लेख केला. परंतु या निमित्ताने एक थोडस क्लॅरिफिकेशन देणे आहे. आपण विशेषतः भारतामध्ये हे कायम फुटबॉलचा वर्ल्ड कप आला की म्हणतो की आपल्याकडे 140 कोटींची जनता आणि आपण एक फुटबॉलचा संघ चांगला करू नाही का शकत, किंवा तू म्हणला तसं उत्तराखंड पेक्षा छोटा असलेला संघ सुद्धा पात्र
1: ठरतो,
0: किंवा याच्या आधी आइसलंड सारखा संघ असेल की जो सर्वाधिक, किंवा आता कुरासिओ नावाचा संघ जो आता डेब्यू करतो आहे, पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतो आहे, असे संघ वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरतात. तर मुळात या पात्रतेत एक गंमत अशी आहे की हे खंडीय पात्रता स्पर्धा होतात. म्हणजे आता अगदी न्यूझीलंडचं उदाहरण मी कायम सांगतो की न्यूझीलंड हे ओशेनिया गटात आहे. सो त्या ओशेनिया गटामध्ये फिजी आयलंड, सामोआ आहे, असे सगळे देश तिथे तुलनेने त्यांना पात्रता मिळवायला सोपं असतं. भारत कसं, एकतर आशिया हा इटसेल्फ इज अ म्हणजे महाखंड आहे आशिया, त्याच्यात भारत हा दक्षिण आशियामध्ये असतो, तिकडली पात्रता फेरी जिंकून तू पुढे आशिया मेन गटाच्या तू पात्रता फेरीत जातो. तर भारतासाठी पात्रता मिळवणं किंवा आशिया गटात जाणं इट्सेल्फ हे मोठं आव्हान
1: आव्हान
0: त्या तुलनेत या छोटे जे समजा अँटिगुआ सारखा संघ, वेस्ट इंडिजचे सगळे जे बेटर आहेत त्यातले काही पात्र झाले होते, ते उत्तर अमेरिकेतले आता कुरासिओ सारखा आहे, त्यांना पात्र ठरणं तुलनेने सोपं असतं. पण केप वर्दे सुद्धा याला अपवाद असण्यासाठी की तो आफ्रिका खंडातनं पात्रता त्यांनी मिळवली. म्हणजे आपण बघितले की कॅमेरून जो 1990 साली गतविजेते, तेव्हाच्या गतविजेत्या अर्जेंटिनाला हरवून त्यांनी भरारी घेतली होती, किंवा घाना सारखा असेल, सेनेगल असेल, उत्तर आफ्रिकेतले इजिप्त असेल, मोरोक्को असेल, हे संघ प्रचंड ताकदीचे आहेत. त्या गटातलं पात्र ठरणं हे केप वर्दे साठी खरोखरीच एक उल्लेखनीय बाब आहे. पण अगेन परत आपल्याला त्या संघाच्या फुटबॉल विषयी फारशी माहिती नसते. आपल्याला रोनाल्डो मेसी माहिती असतं, इंग्लिश फुटबॉल आपल्याला

0: ते क्लब माहिती असतात. परंतु जर तू केप वर्धेच्या संघातल्या खेळाडूंवरती नजर टाकली तर ते स्पेन मधला विलारियाल असेल किंवा पोर्तुगल मधला बेन्फिका असेल, फ्रान्स मध्ये असेल किंवा अगदी अमेरिकेतला सुद्धा सॅन्डियागो असेल किंवा कोलंबिया नावाचा एक संघ आहे, या सगळ्या संघांमधलं जगातले आघाडीच्या लीग स्पर्धांमध्ये ते खेळतायत. त्याच्यामुळे तो नौका जरी वर्ल्ड कप साठी असला तरी सुद्धा तो फुटबॉल साठी तसा नौका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं फिफा मानांकन केप वर्धेचं हे 68 आहे. सो भारताचं एक साधारण 130 आहे. आपण आता हायएस्ट फिफा मानांकन 97 पर्यंत पोहोचलो होतो 4-5 वर्ष. आता केप वर्धेचं 68 आहे. सो म्हणजे फिफा मानांकनातही तो आपल्या कितीतरी पटीने सरस आहे हे आपल्याला दिसू शकेल. अजून जे उरलेले 3 संघ जे यावेळेला पहिल्यांदाच स्पर्धा खेळतात हे 2 आशिया खंडातले आहेत. ही आशियासाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण नवीन नवीन फुटबॉलचे टॅलेंट हे आशियात ना आता जागतिक स्तरावरती जात आहेत. त्यामध्ये आहे जॉर्डन जो 63वा फिफा रँकिंग आहे आणि त्याच्यानंतर आपला आहे तो अझरबैजान, त्याचं सुद्धा उझबेकिस्तान, त्याचं सुद्धा फिफा रँकिंग हे 50 आहे. सो अशा पद्धतीने आशियाई संघ सुद्धा आणि कुराचिओ, अर्थातच कुराचिओ हा सुद्धा उत्तर अमेरिका खंडातला देश पहिल्यांदाच खेळतोय, त्याचं फिफा रँकिंग आहे 83. सो हे सगळे लोएस्ट फिफा रँकिंग असलेला देश हा न्यूझीलंड आहे, त्याचं रँकिंग आहे 85. सो हे सगळे देश अगदी मी म्हणलं तसं ब्राझील, फ्रान्स, पोर्तुगाल, अर्जेंटिना पासून या सर्व खंडांमधले हे सगळे देश पात्र ठरलेले आहेत आणि आता त्यांचा म्हणून हा सगळा वर्ल्ड कप खेळला जाईल.
1: सर, यंदाच्या वर्ल्ड कपला एक राजकीय रंग चढलाय असं म्हणता येईल कारण की अमेरिका इराण विरुद्ध आपण सगळेच ते जाणतो. यंदा स्पर्धेचे यजमानपद सहयजमानपद अमेरिकेकडे आहे आणि इराणवरील आपली हुकूमत दाखवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष सतत काही ना काही बोलत असतात. हा जबाबदारी तुम्ही घ्या सुरक्षेची, आम्हाला माहित नाही. आता कालचीच आपली बातमी आपण सगळ्यांनी बघतोय की त्यांनी त्यांच्या कोट्याची, इराणच्या कोट्याची तिकीटं पण रद्द केलेली आहेत. यामुळे फिफाला पण ते आपल्या अध्यक्षांना आक्षेप करायला लागला की नाही नाही यजमान म्हणून त्यांचं सगळं जबाबदारी तुमची आणि ती घ्यावी लागेल. तर ह्या सगळ्या राजकीय रंगामुळे एकूणच स्पर्धेचा विचका होण्याची शक्यता किती वाटते आणि आधी असं कधी झालं होतं का आपल्या स्पर्धेच्या इतिहासात की राजकीय असा रंग लागला होता किंवा काय असं?
0: फिफाची एक फिफा काँग्रेस नावाची एक म्हणजे सर्वसाधारण सभा म्हणता येईल.
1: बरोबर.
0: इथे सगळे सदस्य संघांचे असोसिएशन संघटने आहेत, त्याचे सदस्य असतात इन्क्लुडिंग भारत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने दर 4 वर्षांनी आणि मध्ये एकदा फिफा काँग्रेसची बैठका होत असतात. मला आठवतंय 2022 साली कतारमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तो कव्हर करायला मी तिकडे गेलो होतो, त्यावेळेला ती फिफा काँग्रेस सुद्धा अटेंड केली होती आणि त्यावेळेला रशियानी युद्ध कोरी जरा करून ते युक्रेनवरती ते सगळं आक्रमण चालू होतं. त्यावेळेला फिफानी एक महत्वाचा स्टँड घेऊन की अशा प्रकारे कुठेही युद्धखोरी आम्ही खपवून घेणार नाही, फुटबॉलची शांततेकडे आणि जागतिक मित्रत्व आणि सौहार्दाशी फुटबॉलची कमिटमेंट आहे तो बांधील आहे, वचनबद्ध आहे. त्याच्यामुळे फिफानी रशियावरती बॅन आणला होता, रशियाला बंदी केली होती. आजही रशियावरती बंदी कायम आहे. संभवना रशियातला कुठलाही क्लब हा युरोपियन चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळत नाही. आता टेक 2 म्हणजे डिसेंबरमध्ये फिफाच्या वर्ल्ड कपचा फायनल ड्रॉ चा सेरेमनी झाला. तिथे ट्रम्प साहेबांनी आपल्याला माहितीये की फिफा पहिला शांतता पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला, त्याच्यामुळे दूर आहे की सगळं म्हणजे कुठल्याच अधिक चांगले न लगे. आणि त्याच्यानंतर टेक 3 जेव्हा वर्ल्ड कप येतोय त्यावेळेला असा आरोप होतोय की अमेरिकेने लादलेल्या युद्धाच्या खाईत जग लोटलं गेलंय. सो म्हणजे एकीकडे रशियाला बॅन करणं, दुसरीकडे ट्रम्प त्यांना शांतता पुरस्कार देणं आणि तिसरीकडे वर्ल्ड कप होताना अमेरिकेने लादलेल्या युद्धाची परिस्थिती जगात असणं, अशा सगळ्या राजकीय सगळ्या या परिस्थितीचा एक कॅनव्हास यावेळीचा वर्ल्ड कपला आहे. पण अर्थात थोडं आपण इतिहासात मागे गेलं तर मुळात ऑलिम्पिक आणि फिफा म्हणजे फुटबॉलचा वर्ल्ड कप 1930 साली सुरू झाला. त्याच्या आधी 1896 ऑलिम्पिक आधुनिक ऑलिम्पिक सुरू झाली. यांचं मुख्य हेतू हे जगाची ही नवीन भूराजकीय रचनेला एक ऑर्डर स्थापित करणं, त्याच्यामध्ये एक सौहार्द आणणं अशी होती. पण त्यावेळेला इटली मधल्या फॅसिस्ट हे काही सगळी विचारधारा होती, त्यांचा प्रभाव होता ते आपल्याला ठाऊक आहे इतिहास सगळा. पुढे दुसरं महायुद्ध झाल्यानंतर थोडं युरोपचं जे सगळं घडी बिघडली होती ती परत नीट करायला, जागतिक घडी नीट करायला हा वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 50च्या दशकामध्ये खूप सारे देश स्वतंत्र झाले, त्यांना आपलं अस्तित्व अधोरेखित करायला वर्ल्ड कपचा आधार मिळाला. 1966 साली एक वेगळी घटना घडली की त्यावेळेला आफ्रिकन संघांनी 66च्या वर्ल्ड कप वरती बहिष्कार टाकला.

0: जो इंग्लंडने जिंकला होता पण त्याला कुठली राजकीय वाद नव्हतं. त्या फिफाने आफ्रिकेला फक्त एकच प्रतिनिधित्व दिलं होतं खेळायला, म्हणून त्यांचा तो राग होता. आता हे सगळे राग मिटलेले आहेत. पण परत 4 वर्षापाठी 2022 कतारमध्ये एक राग उफाळून आला, तो म्हणजे दॅट वॉज दी फर्स्ट वर्ल्ड कप इन अरब कंट्रीज. तो अरब वर्ल्ड कप म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला. आयत्या वेळेला कतारने सांगितलं हा वर्ल्ड कप फक्त आम्ही एकट्यानी ऑर्गनाईज करणार, त्याच्यामुळे साईडच्या UAE असेल, सौदी असेल, त्यांनी कतारची पाणी कुंडी केली होती. त्यांना त्यांनी पाणीच नव्हतं मिळू दिलं, पण फायनली त्याच्यावरती तोडगे झाले आणि तो वर्ल्ड कप पार पडला. तिथेही वेस्टर्न मीडिया आणि मग कतार मधल्या ह्युमन राईट्स आणि कामगारांचे हक्क याचं कसं पायमल्ली होती वगैरे असं भरपूर सारे ते वेस्टर्न पश्चिमेतलं जग विरुद्ध आखाती जग असा एक तो सगळा संघर्ष रंगला. त्यांनी कुठलीही ग्लोबल एखादी स्पर्धा म्हणली की हे सगळे अटेन्शन सीकर तिथं येतातच. आणि म्हणून यावेळेच्या स्पर्धेचं तो म्हणला की खेळाडूंसाठी प्रचंड मानसिक ताणाची आणि खंबीरतेची कसोटी बघणारी ही स्पर्धा असणार आहे. कारण किती तू सोशल मीडियापासून दूर राहा, किती तू बातम्या वृत्तपत्र वाचू नको, पण हे जे काही घडतं आहे अनिश्चिततेचा परिणाम हा खेळाडूंवरती होतो. आणि ही स्पर्धा 30 दिवसांपासून 40 दिवस एवढी लांबलेली पण आहे. सो इमॅजिन तू पहिली मॅच खेळल्यानंतर फायनल पर्यंत जगात काय होणार आहे तुला माहिती नाही. त्याच्यामुळे ह्या अनिश्चिततेचं नक्कीच एक अस्थिरतेचं सावट आहे. आणि ही मैदानावर ऍज वेल एज मैदानाच्या बाहेर सुरक्षा यंत्रणांची फार मोठी कसोटी.
1: श्रोते हो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी आपल्याला आणखी खूप काही जाणून घ्यायचं आहे. मुलाखतीच्या पुढच्या भागात उद्या संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष मध्ये. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रानं सहक्षेपित केला. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रसिक हो, संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत, किसान वाणी.

0: नमस्कार मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 21 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 11 जून 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 37.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस. हे होतं हवामान वृत्त. आता जाणून घेऊयात प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, खरीप हंगामात नाचणी पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है?

0: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
0: देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी। अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी शुद्धता झलकती थी माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है
0: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: मंडळी कार्यक्रमात आता एक नजर टाकूयात आजच्या कृषी वार्तेवर। राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 10 दिवसात पूर्ण करून फळपीक विम्याची प्रक्रिया पूर्ण करा अशा सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विमा कंपन्यांना दिल्या। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या फळपीक नुकसानीसंदर्भात मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत श्री भरणे यांनी नुकसानीचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या असल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे। ही होती कृषी वार्ता आणि शेतकरी बंधू भगिनींनो आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे। ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद। लेखन आणि सहभाग आहे विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा। ऐकूयात रानजाई। नमस्कार मैत्रिणींनो आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया
4: आणि मी यामिनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। काय ग विनया अगो किती वेळची वाट पाहते मी किती वेळ।
3: अगं हो हो हो मला पूर्ण कल्पना आहे यामिनी की तू केव्हाची माझी वाट पाहत असणार आहे आणि मला माहितीये की आजचा हा दिवस म्हणजे आपल्या मैत्रिणींना भेटण्याचा आपला दिवस आहे त्यामुळे माझ्याकडनं खरं तर अशी गल्लत व्हायला नको होती। पण तुला सांगू का मी आता गेले होते ना तुला माहिती आता 15 तारखेपासून अगं शाळा सुरू होणार आहेत आपल्याकडे तर त्या शाळेच्या तयारीसाठी म्हणून मी मुलांना आता युनिफॉर्म त्यांचे पुस्तकं बिस्तकं सगळं अगं काय ती खरेदी असते तू विचारू नको बाबा बाबा। आणि तुला मज्जा सांगते यामिनी मागच्या आठवड्यात अगं मी एकदा गेले होते म्हटलं की थोडस ऊन उतरल्यावर वगैरे जाऊ म्हणून मी खास ऊन उतरल्यावर गेले तर ही दुकानांमध्ये झुंबड शेवटी मी तशीच वापस आले म्हटलं एवढ्या गर्दीत काय आपला लाग लागणार नाही म्हणून मग मी आज तुला सांगते की अगदी ऊन पाहिलं नाही काही नाही भर दुपारपासून गेलो होतो आम्ही पण तरी सुद्धा बघ मला आता ही वेळ झाली खरी।
4: अगं हल्ली शाळांमध्ये ना पालकांच्या एवढी मोठी लिस्ट देतात आणि सगळं हे घेऊन या ते घेऊन या आणि त्यांचे काहीतरी नेमलेले दुकान असतात अगं
3: त्यामध्ये
4: आणा
3: त्यामुळे तुला सांगू का त्यामुळे बऱ्याच वेळा पालकांची खूप गैरसोय होते कारण मग कधी कधी काय होतं की आपल्याला हव्या त्या वस्तू तिथे उपलब्धच नसतात मग काही दिवसांनी पुन्हा चक्कर मारा किंवा मग आपल्या मुलाच्या साईजचा पाल्याच्या साईजचा आपल्याला युनिफॉर्मच नाही मिळत मग काहीतरी अडचणच येते आणि मग त्यामुळे त्यांची खूप गैरसोय होते अगं पालकांची
4: आणि काय असतं कधी कधी वस्तू खूप महाग पण असतात अगं त्याच वस्तू इतक्या स्वस्त मिळतात
3: कारण कॉम्पिटिशन असते ना इथे काय होतं की एकच वेंडर असतो आणि तो जर विकणारा असेल तर मग तो कुठेतरी तो स्वतःच तिथे आपली प्राइस जी आहे ती त्यांनी निश्चित केलेली असते
4: पण शाळांनी असं कंपल्शन करणं चुकीचं आहे ना तसं पाहिलं तर
3: ती गोष्ट आहे पण आता काय माहिती का अनेक ठिकाणी अनेक शाळांमध्ये तर काय करतात माहिती का ते वेंडर शाळेमध्येच येतात आणि मग तेही पालकांच्या दृष्टीने कुठेतरी एक सोयीचं असतं की फार 4 दुकानं त्यांना फिरावं नाही लागत आणि मग तिथल्या तिथे गेलं आपल्या आपल्या मुलाचं त्यांना माहिती असतं की कोणत्या वर्गाचं आहे मग ते लगेच सेट काढून देतात सगळं ठरलेलं असतं आणि मग ते की एका दृष्टीने पालकांसाठी पण हे मग सोयीचं होतं कधी कधी की 10 ठिकाणी फिरा किंमत बघा वगैरे बघायची गरज नाही पडत आणि मग वेळ वाचतो हा खरं त्याच्या मागचा उद्देश आहे। पण आपल्याकडे तुला सांगते की बऱ्याच वेळेला म्हणजे आपण करू होईल असं करत करत ना आईन मग शाळा सुरू होण्याच्या दिवसांमध्ये जर आपण गेलो तर मग तिथे गर्दी असणं स्वाभाविक आहे
4: आणि लहान मुलं जर असतील ना तर त्यांच्या साईजचे सगळे ड्रेस मिळाले
3: ते बघणं चेक करणं व्यवस्थित आहेत

0: शाळेचा असा हल्ली हे असतो की ड्रेस कोड अगदी चांगला व्यवस्थित असला पाहिजे, कुठेही कलर सुद्धा वेगळा नको.
1: अगं वेगळा
0: नाही, कदाचित हा मार्ग त्यांनी शोधला
2: शोधलेला असणार आहे.
0: म्हणजे प्रत्येक याच्यात आपण वेगळंच पाहू शकतो असं नाही.
1: प्रत्येक वेळी म्हणजे मी पण हल्ली आता हे शिकायला लागले आम्ही की प्रत्येक गोष्टीकडे किंवा प्रत्येक घटनेमागे आपण तक्रारीचा सूर घेऊन नको जायला, कारण त्यामुळे काय होतं की आपल्या मानसिकतेवर पण त्याचा परिणाम व्हायला लागतो. अननेसेसरी म्हणजे कारण नसताना आपण थोडस निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करायला लागतो, पण मग त्याच्या मागे कारण ठरवणारा कोणी जो असतो त्यांनी पण काहीतरी एक विचार केलेला असतो, तर ते पण आपण विचारात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या सोयी लक्षात घेता मग आपणच कुठेतरी एक 8 दिवस आधी जर जाऊन थोडीशी तयारी म्हणून आपण केलं तर. पण आता प्रत्येक पालकांच्या अडचणी त्यांच्या त्यांना माहिती असतात की पगार झाल्याशिवाय आपण ते परचेस नाही करू शकत. पर एक महिना आधी खरेदी करावी तर महिन्याभरात पोराची उंची वाढलेली असते, कधी फिजिक त्याचं बदललेलं असतं, मग त्यामुळे आपण असा प्रयत्न करतो की बाई वेळच्या वेळी घेतलेलं म्हणजे किमान अजून 6 महिने पुढे ते टिकेल.
0: हा पण आता तुला पुन्हा ती पुस्तकं घ्यायला जावं लागणार आहे, पण पुन्हा ताणात मात्र जाऊ नको बाई.
1: अगो त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हटलं ना मी की एकदा मी संध्याकाळची जाऊन आले, एवढी झुंबड होती की एवढ्या गर्दीत तर मी कधीच घेणं शक्य नाही, कारण आपल्याला ती वस्तू नीट बघून घेतली पाहिजे. समजा युनिफॉर्म असेल तर तो वेळीच तिथल्या तिथे आपण चेक केला पाहिजे की मुलाच्या उंचीचा ह्याच्यानुसार तो आहे का, तो सूट होतोय का, नाहीतर मग काय होतं की घरी आल्यानंतर पुन्हा कोण ते बदलायला जाणार, आणि बदलणं एवढं सोपं नाही, मग त्या दुकानदारांकडे पण वेळ नसतो. त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण ते नीटनेटकं काम व्यवस्थितच झालं पाहिजे. काय मैत्रिणींनो, तुम्हालाही पटतंय ना मी काय म्हणतीये ते? 100% पटत असणार.
0: अगदी अगदी. अगं पण मी यासाठी म्हणते की अजूनही ऊन थोडं कमी झालेलं नाहीये, गारवा नाहीये वातावरणात, ऊन अजूनही तापतंय आणि त्या उन्हाचे परिणाम खूप जाणवायला लागले.
1: हा अगं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये थोडासा पाऊस झाला होता बघ, तर असं कुठेतरी वाटलं की आता चला सुरू होईल, थोडस ऊन कमी होईल, आणि एकूणच मला असं वाटलं होतं की आपण आपले शेतकरी बंधू भगिनी सुद्धा की कुठेतरी पेरणीच्या तयारीला लागलेले असतील. पण अलीकडे तुला सांगू का यामिनी की वारंवार प्रशासनाकडून सुद्धा असे सतर्कतेचे इशारे दिले जात आहेत की पाऊस कदाचित यावेळी थोडा लांबण्याची शक्यता आहे किंवा उशिरा येईल किंवा मधल्या काळामध्ये थोडासा कोरडा असा हा पिरियड जाणार आहे, तर मग पेरणीची घाई आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी करू नये. आणि हेच मला वाटतं की आपण त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
0: आणि त्यांनी काही काही प्रॉपर हे सांगितलंय, सिन्नर, कळवण, सटाणा या साईडला जे अगदी कमी पाऊस पडतो तिथे तर थांबूनच जा तुम्ही सध्या.
1: हा नाही नाही, बऱ्याच ठिकाणी राज्याला सुद्धा हे अशा प्रकारचे इशारे देण्यात आलेले आहेत की अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काळजी ही घेतली पाहिजे. आणि आपण जे म्हणतो की पेरणीची घाई ही करणं म्हणजे थोडस धोकादायक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.
0: बरेचदा असं होतं की मध्ये पाऊस येत नाही, मग दुबार पेरणी करावी लागते, पुन्हा बियाणे परत विकत आणावे लागतात,
1: खर्च वाढतो.
0: खर्च वाढतो ना,
1: त्यामुळे मग आपण जे म्हणतो की वापसा आल्याशिवाय व्यवस्थित आपण पेरणी करूच नाहीये, आणि त्याच्यासाठी आपल्याला कदाचित या महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागू शकते असा अंदाज अनेक ठिकाणाहून व्यक्त केला जातोय. तर थोडस आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी ह्याचं सुद्धा थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
0: आणि सुरुवात जी असते ती नांगरणी वखरणी सगळं करून ठेवायला काहीच हरकत,
1: बाकी सगळी तयारी आपण करून ठेवली पाहिजे, पूर्वतयारी. मला वाटतं यामिनी बऱ्याच वेळेस थकलोय नाही का, थोडस आपण जरा चहा पाणी बघूयात का?
0: हो, आणि छानसं गाणं पण ऐकूया.
1: आपल्या मैत्रिणींना आपण एक छानसं गाणं ऐकूयात.
0: छान.

0: वा वा विनया, गाणं तर छान होतं. पण तुला सांगू का, 10 जून रोजी आपण जागतिक नेत्रदान दिन साजरा केला बघ.
1: अगं म्हणजे कालच की
0: हो,
1: जागतिक दृष्टीदान दिवस किंवा नेत्रदान दिवस आपण जे म्हणतो, तर या निमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मुलाखती त्या निमित्ताने आयोजित करण्यात आल्या होत्या. आणि अशीच एक छानशी मुलाखत मी ऐकली एका डॉक्टरांची, की त्यांनी सांगितलं की डोळ्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे.
0: अगदी, आणि घेतलीच पाहिजे अगं.
1: हा, मुख्य म्हणजे
0: खूप महत्वाचा ऑर्गन आहे आपल्या.

0: त्यामध्ये. आणि हल्ली आपण बघतोय बघ की बऱ्याचदा काय होतं की ग्रामीण भाग जरी असला शहरी भाग जरी असला तरी लहान मुलांबरोबर ज्येष्ठांचं सुद्धा मोबाईल बघण्याचं किंवा स्क्रीन टाइम जो आपण म्हणतो
1: तो हल्ली
0: खूप वाढत चाललाय. वेळ जात नाही म्हणून अँड्रॉइड मोबाईल असतात आणि मग ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्यावर तासनतास वेळ वाया घालवतात. तर त्याचा परिणाम काय होतं, जसं लहान मुलांची आपण म्हणतो की दृष्टी जरा नाजूक असते तसंच एका विशिष्ट वयानंतर आपली दृष्टी सुद्धा तशीच नाजूक झालेली असते.
1: तर त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट वेव्ज डायरेक्ट आपल्या डोळ्यामध्ये येतात,
0: डोळ्यामध्ये
1: त्यामुळे स्क्रीन जवळ ठेवतो ना आपण.
0: हा
1: टीव्ही वगैरे कसे असं दुरून
0: दुरून बघितल्या जातात म्हणजे
1: ही स्क्रीन आपण फार जवळून पाहतो.
0: मोबाईल असेल टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल तर ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. इतकं छान त्या डॉक्टरांनी सांगितलं ना की आपण थोडंसं स्वतःला आधी जर नियंत्रणात आणलं तरच आपण समोरच्याला सांगू शकतो की मोबाईल कमी वापर. मग नाहीतर हल्ली काय होतं की मुलं म्हणतात आजोबा बघ कसे बघत बसतात किंवा आजी बघ सारखी असते. तर हे जे आहे तर ह्याचं भान कुठेतरी आपल्या मोठ्यांनी पण ठेवणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट त्यांनी मला खूप आवडली म्हणजे त्यांनी जी सांगितलेली आहे.
1: आणि उन्हामध्ये जाण्याचंही पण एक हे सांभाळून जायला पाहिजे.
0: अगदी खरं
1: डोळ्याला गॉगल लावा चष्मा लावा
0: अगदी अगदी शक्यतोवर उन्हाच्या वेळा टाळूनच आपण बाहेर गेलं पाहिजे. पण जरी जायची वेळ आली तर डोळ्याला व्यवस्थित आपण संरक्षण मिळेल अशा पद्धतीनेच बाहेर पडलं पाहिजे.
1: अगदी
0: त्यानंतर थोडं थोडं मधून अजून थंड पाण्याचा फवारे सपकारे आपण जे म्हणतो की ते डोळ्यांवर मारले पाहिजे.
1: सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांवर फवारे मारतात त्यांनी सुद्धा डोळे चांगले राहतात.
0: दृष्टी आपली
1: उन्हातनं कस कुठून आले असाल तर थंड पट्ट्या पाण्याच्या त्या सुद्धा ठेवून थोडा वेळ डोळे बंद करून ठेवले तरी चांगलं.
0: हा आणि स्क्रीनवर आपल्याला काम करणं जर आपण टाळू शकणार नसू तर मग अशा वेळी आपण एक 10 मिनिटांनंतर डोळे बंद करावे. ते थोडे मध्ये मध्ये मिचकावले पाहिजेत. पापण्यांची उघड झाप होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला जो लाभ घ्यायचा आहे तो लाभही घेता येईल आणि त्याचे दुष्परिणाम आपण थोडेफार टाळू शकू. हे एक आहे. दुसरं असं तुला सांगते त्यांनी जे सांगितलं आणि मला आवडलं ते म्हणजे बघ की बऱ्याचदा काय होतं की आपले डोळे लाल होतात आणि मग आपण त्याला चोळायला लागतो की कधी कधी ते कोरडे होतात शुष्क होतात. तर मग अशा वेळी आपण योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांकडे गेलं आपले डोळे जे आहेत ते तपासून आलं पाहिजे. त्याच्यासाठी तिथे आपण हलगर्जीपणा किंवा थोडंसं आज नाही उद्या असं न करता ही काळजी आपण घेणं गरजेचं
1: आहे.
0: त्याच्याबरोबरच त्यांनी सांगितलं की डोळ्यांचे जे काही आजार आहेत तर काही आजार असे आहेत की त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्या डोळ्यांची तपासणी करणं हे गरजेचं आहे.
1: हे तर
0: विशेषतः वयाच्या 40 नंतर आपल्याला हे वारंवार केलं पाहिजे जेणेकरून मग काही आजारांची लक्षणं आपल्याला दिसत नाहीत डोळ्यांच्या आजारांची आणि मग ती अचानक उद्भवण्यापेक्षा आपण जर वेळोवेळी काळजी घेतलेली असेल तपासणी केलेली असेल तर कदाचित लवकर निदान होऊन आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो.
1: बरेचसे वृद्ध लोक असतात ना ते लक्ष देत नाहीत आणि मग तपासायला गेल्याबरोबर मोतीबिंदू लगेच निघतो आणि दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन करावं लागतं.
0: हा मोतीबिंदू
1: येऊन देतात.
0: अनेक वेळा काय होतं की त्याचं काजबिंदूत रूपांतर झालेलं असतं
1: लक्षात गेलेले असतात
0: दृष्टी जाते. तर ग्रामीण भागामध्ये विशेषतः आपल्याला अशा गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर जाणवतात. तर योग्य वेळी आपण योग्य ती खबरदारी घेणं हे फार गरजेचं आहे की तालुक्याच्या ठिकाणी आपल्या गावाला नसेल दवाखाना तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन 1-6 महिन्यांनी जाऊन आपण ते तपासलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे. आणि आता येऊयात आपण दृष्टीदान किंवा नेत्रदानावर. हा खरं तर आजच्या दिवसाचा विशेष आहे की अशा पद्धतीने आपण डोळ्यांची जर काळजी घेतली
1: अगदी अगदी खरंय म्हणजे
0: आणि तरच आपल्या मृत्यूनंतर आपण आपले डोळे दान करू शकतो आणि त्यातून कोणीतरी 2 व्यक्ती छानपैकी ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती
1: बघू शकतील आणि अंध व्यक्तींना दृष्टीदान
0: दान होईल. खरंच आहे म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि खूप फायद्याचं पण आहे.
1: हो हो
0: आपल्याकडे
1: पाहिलं तर माहिती खूप आहे आपल्या सगळ्यांना. समाज जागृती पण चांगली होती
0: आता अलीकडे होतीये पण अजून होण्या गरजेचं आहे कारण आपल्याकडे अंधांची संख्या जी आहे किंवा आपण ज्याला म्हणू की नेत्रदानाची गरज जी आहे ती खूप जास्त आहे. डिमांड खूप जास्त आहे त्यामुळे आणखी जास्तीत जास्त डोनर पुढे येणं गरजेचं आहे.
1: आणि प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की मी जाणार आहे तर माझे डोळे कुणाच्या तरी तर कामात येतील.

0: मातीये ती, खरंच ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यामुळे मृत्यूनंतर तुम्ही जर डोळे काढून घेतले तर तुमचा चेहरा विद्रूप दिसत नाही, हे त्या डॉक्टरांनी पण वारंवार सांगितलं त्या ठिकाणी की तुमचा चेहरा असा जो आहे तो तसा छान राहतो. म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपल्या आपली जी व्यक्ती आहे जवळची तिचे डोळे जर आपण दान केले तर ते कसे दिसतील, तर असं काहीही होत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तर मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे आणि असा प्रचार आणि प्रसार आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे.
1: ते डोळ्यांमधले जे पारपटल म्हणजे कॉर्निया काढतात ना, इतकं सुरक्षितपणे काढतात की तेच पटल मग रुग्णांना प्रत्यारोपित केलं जातं.
0: खरंच आहे. आणि दुसरं तुला सांगू का की हे जे नेत्रदान आपण म्हणतो करायचंय,
1: हो हे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतो.
0: आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त सगळ्यात आधी आपण नेत्रदानाचा फॉर्म भरणं, त्याच्यासाठी आपल्या घरातल्यांची पण तयारी करून घेणं हे गरजेचं आहे. आणि एकदा फॉर्म भरला आपण की मी नेत्रदाता होणार आहे आपल्या हयातीत
1: असताना. आणि बरेचशांचं असं असतं की मला चष्मा आहे, मी कसं नेत्रदान करू, माझ्या कोणी कोणाचं मोतीबिंदूचं ऑपरेशन
0: झालेलं
1: मी कसं दान करू, पण असं काही नाही, हे सगळेजण त्याला पात्र असतात.
0: हा, त्याच्यामध्ये फक्त तुला सांगू का की काही ठराविक आजार जर झालेले पेशंट असतील तरच त्यांचे डोळे जे आहेत ते स्वीकारले जात नाहीत. अन्यथा त्या डॉक्टरांनी तर हेही सांगितलं की तुम्ही कॅन्सरचे जरी पेशंट असाल आणि तुम्ही जर क्युअर झाला असाल तर तुमचे डोळे तुम्ही दान करू शकता. त्यातला फक्त एक प्रकार जो आहे की
1: संसर्गजन्य जे रोग असतात,
0: रक्ताचा कर्करोग जर असेल तरच ते डोळे टाळले जातात, घेतले जात नाहीत. अन्यथा इतर सगळ्या आजारांवर बऱ्यापैकी उपचार आहेत आणि त्या व्यक्ती ज्या आहेत त्या आपले डोळे जे आहेत, नेत्र जे आहे ते दान करू शकतात.
1: पण अगं मृत्यूनंतर त्यालाही बंधन असतं, काही 4 ते 6 तासांमध्येच ते डोळे काढले गेले पाहिजे. म्हणजे नेत्रपेढीला आपण लगेच फोन करून
0: इन्फॉर्म केलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे, म्हणजे मग त्यांचे लोक येऊन
1: अगदी
0: ते डोळे जे आहेत ते काढून घेतात आणि मग ते लवकरच पुढची शस्त्रक्रिया करून ते त्या रुग्णांना दिले जातात. तर हे जे सगळे आहेत की या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि याचा विचार, याचा प्रचार प्रसार हा सगळीकडे होणं गरजेचं आहे.
1: खरंय, म्हणून तर नेत्रदान हे श्रेष्ठ दान
0: म्हटलेलं आहे. खरंच आहे, आपण जे वेळोवेळी म्हणतो की अलीकडे दानाच्या संकल्पना पण बदलत
1: चालल्या.
0: एक असं होतं की आपण असं म्हणायचो की अन्नदान, मग नंतर रक्तदानाला महत्व, आणि प्रश्नच नाही की हे सगळेच दान तितके महत्वाचे आहेत. पण कुठेतरी हा अधिकाचा महिना सुरू आहे तर मला वाटतं की हाही एक संकल्प आपण करू शकतो की आपण जाऊन फॉर्म भरून ठेवायचा की माझ्या मृत्यूनंतर माझ्या नेत्रदानाचा आज या अधिकाच्या महिन्याच्या निमित्ताने मी संकल्प केलेला आहे.
1: अगं काही जण तर देहदान सुद्धा करतात.
0: देहदान,
1: स्वतःची आई तिने देहदान केलं आणि आम्ही त्याला
0: संमती दिली. बरोबर आहे की आपल्या म्हणजे मुलांची त्याच्यासाठी संमती ही गरजेचीच असते. त्याच्याशिवाय, कारण आपला एकदा प्राण निघून गेल्यानंतर आपल्या ह्याचं जे आपण म्हणतो पुढच्या विधी करणारी आपली मुलं असतात, त्यामुळे त्यांना ती गोष्ट माहिती असणं पण गरजेचं असतं आणि त्यांची संमती असणं ते देखील तितकंच आवश्यक आहे. यामिनी खूप गप्पा मारतोय आपण, पण वेळेकडे बघितलं पाहिजे.
1: वेळेची मर्यादा आहेच आपल्याला. अगदी.
0: त्यामुळे मला असं वाटतं की उरलेले जर काही विषय असतील तर ते आपण पुढच्या भागात घेऊया.
1: अगदी बरं आहे. तर सख्यांनो, आता रानजाई मधून मी यामिनी
0: आणि मी विनया तुम्हा सगळ्यांचा आम्ही आता निरोप घेत आहोत. पुन्हा आपली भेट आहेच येत्या गुरुवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत
1: नमस्कार.
0: मंडळी, आताच आपण रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद ऐकलात. लेखन आणि सहभाग होता विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही देशाच्या शेतकऱ्यांना देत आहोत सुरक्षेचे वरदान. प्रधानमंत्री पीक विमा पॉलिसी आता तुमच्या हातात आणि विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसी घर

0: दररोज पाठवण्यासाठी आम्ही पीक विमा पॉलिसी वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.
1: देश भर के किसानों ने करीब 21,000 करोड़ रुपए ही प्रीमियम के तौर पर दिए, लेकिन उन्हें मुआवजे के तौर पर 1,00,000 करोड़ रुपए से ज्यादा मिले.
0: जेव्हा हवामान हुई खराब, PMFBYD आर्थिक सुरक्षेचा हात. प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण आमच्या येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील पीक लागवडीसाठी बरेचशे रोपं ही नर्सरीमध्ये लावली जातात, त्यामुळे

0: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण आमच्या येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाविषयीची।
2: शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामातील पीक लागवडीसाठी बरेचशे रोपं ही नर्सरीमध्ये लावली जातात, त्यामुळे नर्सरी व्यवस्थापन फार महत्वाचं असतं आणि ती आज काळाची गरज देखील आहे।
3: आणि हे लक्षात घेऊनच शेतकरी बंधू भगिनींनो, येत्या मंगळवारी ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमाचा विषय आपण निवडला आहे,
2: खरीप पीक लागवडीसाठी नर्सरी व्यवस्थापन।
3: शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ प्राध्यापिका जयश्री गवळी।
2: फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 16 जूनला दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा।
3: त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0253-2-34-27-73 आणि 2-95-0-772। तेव्हा मंडळी अवश्य फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता या ठिकाणी संपत आलेली आहे। जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात। आजचा आपला प्रश्न होता, खरीप हंगामात नाचणी पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या सुधारित वाणांची निवड करावी? आणि उत्तर आहे मंडळी, खरीप हंगामात नाचणी पिकाच्या लागवडीसाठी सुधारित वाण फुले नाचणी, दापोली 1, दापोली सफेद, दापोली 2 आणि फुले कासारी या जातींची आपण निवड करू शकतो। बरे तर मंडळी, याबरोबरच आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आता निरोप घेतेय। पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. सादर करते होते कृष्णा शिंदे. रसिक हो, रात्रीचे 8 वाजतायत. काही क्षणातच आपण जाणार आहोत विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांसाठी विविध भारती केंद्राकडे.

0: पक्ष बने।
1: आज के फनकार